कल्पनेची सृष्टी, शाब्दिक सृष्टी, तिसरी आपल्या डोळ्यांना दिसणारी प्रत्यक्ष सृष्टी जी सर्वजण जाणतात, आणि यापुढील सृष्टी आपण ऐकणार आहोत एका सुंदरशा भक्तिगीतानंतर.

आठ प्रकारच्या सृष्टी सांगताना समर्थ सांगतायत, एक कल्पनेची सृष्टी, एक शाब्दिक सृष्टी, एक आपल्या डोळ्यांना दिसणारी सृष्टी, चौथी चित्रलेप सृष्टी, पाचवी स्वप्नसृष्टी, सहावी गंधर्वसृष्टी, सातवी ज्वरसृष्टी, आठवी दृष्टिबंधन, अशा एकूण आठ सृष्टींमध्ये श्रेष्ठ कोणती मानावी, सत्य कोणती मानावी, हा एक मोठा प्रश्नच आहे. म्हणून सृष्टी नाशिवंत आहे हे संत महंत जाणतात, पण हा सर्व निश्चय दृढ होण्यासाठी सगुणाला बजावं लागतं. सगुणाच्या आधारे निर्गुणाची प्राप्ती निर्धारपूर्वक करून घ्यावी आणि त्यासाठी संतसंगती आणि सारासार विचार यांची आवश्यकता असते. सगुणाचीनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संतसंगे. असो, आता हे खूप झालं. समर्थ सांगतायत की संतसंगतीने हे सर्व लक्षण निश्चितपणे कळून येतं आणि सारासार विचार नसेल तर चित्त चलबिचल होऊन संशयात पडतं. तेव्हा शिष्यांनी आक्षेप घेतला की सृष्टी मिथ्या हे कळलं, परंतु हे अवघं जर मिथ्या आहे मग ते दृष्टीला दिसतं तरी कसं?

तव शिष्य आक्षेपिले सृष्टी मिथ्या ऐसे कळले, परी हे दृश्य अवघे नाथिले तरी दिसते का? दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणूनी सत्यची वाटते, यासी काय करावे ते सांगा स्वामी. याचे प्रत्युत्तर भले पुढिले समासी बोलिले, श्रुती श्रवण केले पाहिजे पुढे. एवं सृष्टी मिथ्या जाण जाणूनी रक्षावे सगुण, ऐशी हे अनुभवाची खूण अनुभवी जाणती. समर्थ सांगतात की जेव्हा शिष्यांनी आक्षेप घेतला आणि सृष्टी मिथ्या हे कळलं, परंतु हे अवघं जर मिथ्या आहे मग ते दृष्टीला कसं दिसतंय हे ते विचारत आहे जेव्हा शिष्य.

तेव्हा दृश्य प्रत्यक्ष दिसत असल्याने ते सत्यच जरी वाटतं तरी त्याला काय करावं ते कृपा करून सांगा. आणि याचं उत्तर पुढील समासात समर्थांनी दिलेलं आहे आणि श्रोत्यांनी ते पुढे श्रवण केलं पाहिजे. सृष्टी मिथ्या आहे हे जाणूनच सगुणाचं रक्षण करावं अशी ही अनुभवाची खूण अनुभवीत जाणतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टिकथननाम समास सहावा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

सुरांची ही मैफिल अशीच सुरू राहणार आहे आणि वंदन कार्यक्रमातील हे शेवटचे गीत आपण ऐकूया आणि त्यानंतर हिंदी बातम्या असतील आणि रेनबो फंडेमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी.

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: रेनबो फंडेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
2: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाईफ, मन मोड काम, इथे नो आराम. सो स्टार्ट अप युअर डे विथ रेनबो फंडे. रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे.
2: म्युझिकल साथ,

या सुंदरशा गीताने रेनबो फंडेला सुरुवात झालेली आहे आणि कार्यक्रमात पुढे जाण्याअगोदर आपण जाणून घेऊया हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस. सांताक्रूझ वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस, सापेक्ष आर्द्रता 87%. आता हवामानाचा अंदाज शहर आणि उपनगरांसाठी. मुंबई शहर आणि उपनगरांकरिता पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज. शहर आणि उपनगरांमध्ये मुख्यतः आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे आणि तुरळक भागांमध्ये हवामानात बदल होण्याची देखील शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. आणि हा होता हवामानाचा अंदाज. आता एक छानसं गीत

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला

0: तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: रेनबो फंडेमध्ये आज आपण दुःख या विषयावर बोलणार आहोत. आता तुम्ही म्हणाल काय सकाळी सकाळी दुःखाची वार्ता करतात या, तर हरकत नाही आहे, आपण दुःख सांगणार नाही आहोत, तर ते कमी करण्यासाठी, आपल्या जीवनात सुखाला आणण्यासाठी, दुःखाला मागे सारून सुखाला आणण्यासाठी आपण काय काय करतो, आणि त्याविषयी आपल्याला काही जर सांगायचं असेल आपल्या मनातलं तर नक्कीच सांगा. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 4132, 4515 4133. व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657 6610 71. दुःख आहे म्हणूनच आपल्या जीवनातल्या सुखाला अर्थ आहे.
4: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात, आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
5: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल, तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
4: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका. मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.

0: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

दुःखाबद्दल बोलणार यावरच अनेकांना प्रश्न पडलेला आहे. तर रामदास तांबे यांचा प्रश्न आहे की दुःखाबद्दल सांगणार, अरे बापरे. तर आपण दुःखाबद्दल बोलणार नाही आहोत, तर ते कमी करण्यासाठी आपण काय काय आयुष्यात आपल्या करतो आणि सुखाला आपल्या आयुष्यात आणण्यासाठी, दुःखाला मागे सारण्यासाठी कसे कष्ट करावे लागतात त्याबद्दल आपण एनर्जीने बोलणार आहोत. तर याविषयी सांगताना अनेक गीतं श्रोतांनी सुचवलेली आहेत, नक्कीच आपण ही गीतं देखील ऐकणार आहोत. आणि आज पहाटेपासून अनेक श्रोत्यांनी आपल्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे. स्मिता विवा

0: विवेक नेवाळकर तसेच बार्शीवरून निनाद होनराव आणि पहाटे 4 वाजता आपल्या व्हॉट्सअपला एक मेसेज आलेला होता. आपला कार्यक्रम सुरू होण्या अगोदरच तो मेसेज आला होता आणि त्यामध्ये खरं तर एका श्रोत्यांनी त्यांचं काय बिन असलेलं मला माहीत नाही, परंतु ते सांगतात लोक आपल्याशी कसे वागतात किंवा आपल्याबद्दल काय बोलतात हे आपण बदलू शकत नाही, आपण त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे मात्र आपल्या हातात आहे. तर नक्कीच सुभाषजी, काय प्रतिक्रिया द्यायची हे आपल्या हातातच आहे आणि आज पहाटेपासून आपला भक्तिमय कार्यक्रम ऐकल्यानंतर आपल्या मनातील दुःख या वाक्यातून ते जे झळकते ते नक्कीच कमी झालेलं असेल अशी आशा आहे. आणि यापुढील कार्यक्रमातून म्हणजे सप्तसुरांच्या साथीने देखील आपल्याला सुखाची झलक आपल्याकडे येईल. दिनकर मनीषा सिकवे तसेच सुभाष चव्हाण, रत्नाकर भाळेकर, विक्रम आठवले, श्री प्रकाश वाघ पुण्याहून, सुरेश बावकर, अर्जुन परब, जयेंद्र शहा पनवेलहून, महेंद्र भाय आगाशी गावातून आणि सुहास पांडे कल्याणहून, विठ्ठल मासलेकर, रवींद्र कुडाळकर, निशिकांत जोशी आणि मधुकर पंढरपूरहून, नित्यानंद पाटील, विंदा जाधव, प्रकाश जोशी, चैतन्य अत्रे, मंगेश जोशी, अर्चना जोगळेकर अलिबागहून, एन एम पाटील कुर्ल्याहून, चित्रा मांडके पुण्याहून, सुरेखा पाटील भिवंडीहून, तसेच गौतम भिंगारडे, किशोर पाटील पेणहून, राजेश लद्दा, आशा गणेश सोनावणे, श्रुती भावे, प्रमोद चिंचोळकर, अनुपमा आणि उमाकांत गुलतकर कांजूरमार्गहून, राजू कराळे पाथर्डीहून, यशवंत आडमुठे, प्रकाश शिंदे, प्रणव शिंदे, चंद्रशेखर मुळेकर, जयश्री उमरणी, संजय सिंग रजपूत, किरण चौधरी, प्रज्ञा मानकामे, हरिश्चंद्र पाटील, विलास बुरुंडे तसेच श्रीनिवास हिंगणे डोंबिवलीहून, प्रदीप कुमार कोटलवार, सुप्रिया रायकर तसेच निनाद होनराव बार्शीहून, रवींद्र जोशी नांदेडहून, प्रमोद राऊत धाराशिवहून तसेच सुरेश पुट्टजीवार यवतमाळहून, शिवाजी दळवी माधव वाघ पुण्याहून, आनंद कानडे, स्मिता विवेक नेवाळकर आणि किशोर पेडणेकर तसेच अनेक श्रोत्यांनी आपल्याशी संपर्क साधलेला आहे. एक व्यावसायिक विश्रांतीनंतर आपण या कार्यक्रमातील गीतांचा पुन्हा आनंद घेणार आहोत.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवता.

दुःखाची कारणं अनेक असू शकतात, परंतु त्याचं मूळ कारण काय? तर अपेक्षा. आपण एखाद्याकडून अपेक्षा ठेवतो आणि ती पूर्ण झाले नाही की मग अपेक्षा भंगाचं दुःख आपल्या मनाला सलत राहतं. आपल्याला श्रोत्यांकडून देखील

अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि दुःखाची काळरात्र सरल्यानंतर उद्याची पहाट आशेची पहाट उगवतेच आणि एक छानसं गीत आणि त्यानंतर आपण श्रोत्यांच्या प्रतिक्रिया घेऊया.

0: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका. सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

दीपा पालकर यांचा व्हॉट्सअपवर मेसेज आलेला आहे, ते सांगतायत. त्या सांगतायत की आपण आपले दुःख हे आपल्या विश्वासू जवळच्या विश्वासू व्यक्तीला सांगावे आणि मन मोकळं करावं. मग ती व्यक्ती आपले आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, मैत्रीण, शेजारी कोणीही असू शकतं, एकदाच रडून मोकळं व्हावं. दुःख एका क्षणात तर कमी होत नाही, परंतु त्यासाठी काही दिवस महिने लागू शकतात. नेहमी हसतमुख राहून आपण आनंद छोटे मोठे साजरे करावे. आपलं दुःख नक्कीच पळून जाईल आणि आपण आनंदाचे झोके घेऊ, असे दीपा पालकर यांनी सांगितलेले आहे. तसेच उदय मिस्त्री यांनी देखील आपल्याशी दूरध्वनीवर संपर्क साधलेला होता आणि त्यांनी देखील असं सांगितलं की आपल्या मनातलं दुःख हे आपण जेव्हा सांगतो तेव्हा ते कोणाजवळ सांगावं, तर ते योग्य व्यक्तीजवळच सांगावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. नांदेडहून बालाजी जोनकल्ले यांनी देखील आपल्याशी संपर्क साधलेला होता. तसेच रामदास तांबे सांगतायत की जीवनात मज्जा करू सुंदर जीवनाचा, या आनंद लुटूया. आणि त्यांनी सांगितलंय की माणूस आनंद सर्वांना सांगतो, परंतु दुःख हे खास व्यक्तीलाच सांगत असतो. कधी कधी होतं काय श्रोते हो, की आपण आपल्या मनातलं दुःख जेव्हा एखाद्या व्यक्तीला सांगतो आणि ती व्यक्तीच जेव्हा आपल्या आयुष्यातून निघून जाते तेव्हा काय होतं, तेव्हा ते दुःख पचवणं खूप जड जातं.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः।

आयुष्य एका नदीच्या प्रवाहाप्रमाणे आहे. कितीही दुःख आलं तरी काळाच्या प्रवाहासोबत आपल्याला पुढे पुढे वाहत राहावंच लागतं. श्रीमंत.

सकाळचे ठीक 7:07 झालेले आहेत आणि आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत सुभाषित गुंजनम, लेखन आणि निवेदन कांचन प्रशांत जोशी आणि सादरकर्ते गुरुनाथ तेरवणकर. सुभाषित

नमस्कार, सुप्रभात. मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. हा मनाचा श्लोक आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला ठाऊक आहे. या विचारालाच समांतर एक संस्कृत श्लोकही आहे बरं का, ऐकूया.

म्हणजे पुन्हा पुन्हा अविवेकाने चुकीच्या गोष्टी केल्या की माणसाची बुद्धी नष्ट होते. ज्याची विवेकबुद्धी नष्ट झाली असा माणूस नेहमीच चुका करत राहतो. थोडक्यात काय तर अविवेकाने चुका करत राहणं, चुकीमुळे विवेकबुद्धी नष्ट होणं आणि विवेकबुद्धी नष्ट झाल्यामुळे पुन्हा पुन्हा चुका करणं हे एक दुष्टचक्र आहे. पहिल्याच चुकीला आपण स्वतःला थांबवलं तर आपली विवेकबुद्धी नक्की जागी राहू शकते. आपण एक गोष्ट फार पूर्वीपासून ऐकतोय. एका अट्टल गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. फाशी देण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारताच त्याने आईला भेटायची इच्छा व्यक्त केली. त्याची इच्छा स्वाभाविक आहे असं वाटून याला तात्काळ परवानगीही मिळाली. या गुन्हेगाराने आई येताच आईच्या कानाचा कडकडून चावा घेतला आणि म्हणाला, माझ्या पहिल्या चुकीलाच तू मला फटकारलं असतंस तर मी गुन्हेगार झालो नसतो. ही गोष्ट मी बरेचदा ऐकते आणि प्रत्येक वेळी मला प्रश्न पडतो, एखाद्याच्या वागण्याचा दुसरा कोणीतरी कसा काय जबाबदार असू शकतो.

विवेक बुद्धी तर प्रत्येकालाच असते, अगदी लहान मुलांनाही. रागाच्या भरात तुम्ही कोणाला उलटून बोललात तरी कोणीतरी तुम्हाला सांगण्याआधीच आपलं चुकलं आहे हे तुम्हाला कळलेलं असतं ना. बाहेरून विकत आणलेला पदार्थ घरी आणलेले पाहुणे तुम्ही केलाय असं समजून त्याचं भरभरून कौतुक करतात, तेव्हा हा पदार्थ आपणच केलाय अशा आविर्भावात आपण कौतुकाचा आनंद घेऊ शकतो का? जर आपण ही गोष्ट सांगितली नाही तर तेव्हा जी टोचणी आपल्या मनाला लागते ती म्हणजेच विवेकबुद्धी. पण तुम्हीच या टोचणीकडे दुर्लक्ष केलं तर मात्र ती बोथट होते आणि हळूहळू नष्ट होते. आता हे उदाहरण फारच छोटंसं आहे, पण मगाशच्या गुन्हेगाराच्या बाबतीत जर पुन्हा विचार केला तर गोष्टीतला मुलगा विवेकबुद्धी पूर्णपणे हरवून बसला होता आणि म्हणूनच कदाचित आयुष्याच्या अगदी शेवटच्या क्षणीही स्वतःच्या चुकांची जबाबदारी त्याने स्वतः स्वीकारली नाही, आईला जबाबदार धरून तो पुन्हा एकदा चुकीचं वागला. आपण सुरुवातीला ऐकलेला मनाचा श्लोकसुद्धा हेच सांगतो ना. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक रचले आहेत त्याची मूळ कल्पनाच मला खूप आवडते. आपल्या मनाला सजग ठेवून, प्रसंगी मुरड घालून, मनशक्ती वाढवून आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. स्वतःच्या मनाला बजावलं तर आजूबाजूचं वातावरण, संगत या कशाचाही परिणाम कशाला होईल आपल्यावर? आजूबाजूची दुनिया बदलणं तर अशक्यच, त्यापेक्षा आपली विवेकबुद्धी आपण जागृत ठेवली तर.

आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम सुभाषित गुंजनम, लेखन आणि निवेदन कांचन प्रशांत जोशी आणि सादरकर्ते गुरुनाथ तेरवणकर. जे न देखे रवी ते देखे कवी ही उक्ती मला आठवली, याचं कारण आपल्या मानवी मनाचा वेग. खरं सांगायचं तर आज बाहेरच्या जगात टिकून राहण्यासाठी आपल्या मनाचं केवळ ऐकून चालत नाही, तर त्याला कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी सक्षम बनवावं लागतं.

0: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका. सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना FDA पुन्हा रद्द. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारताला 6 सुवर्ण, पदक तालिकेत 5व्या स्थानावर झेप. आता सविस्तर बातम्या. अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची राज्य सरकारची मागणी केंद्रानं मान्य केली असून पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये केंद्र होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाजमाध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. युनेस्कोनं देखील यंदाचं वर्ष अभिजात भाषा गौरव वर्ष म्हणून घोषित केलं आहे. यानिमित्तानं भारतीय विद्यापीठाच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील कडेगाव इथल्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयामध्ये अभिजात भाषा आणि साहित्यातील संशोधन, महाकाव्य, काव्य आणि भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 28 आणि 29 ऑक्टोबरला होणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ लेखिका डॉ अरुणा ढेरे यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारांची यादी काल जाहीर केली. नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी अभिजित वंजारी, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी जयंत आसगावकर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आदिती पोहरे यांच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात आली. राजघाट इथं बापूंच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा

0: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. विजयघाट इथं माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनाही काल आदरांजली अर्पण करण्यात आली. राज्यातही विविध ठिकाणी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. हिंगोली, नाशिक, नांदेड, सांगली या शहरांसह विविध जिल्ह्यात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच अन्य जिल्ह्यात पिकांची पाहणी केली. शासनानं तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून अचूक पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला कसा देता येईल यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं. विविध पक्ष संघटनांकडून काल राज्यासह देशभरात आंदोलनं करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबई आणि दिल्लीत आंदोलन करण्यात आलं, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. दरम्यान राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. इस्रायलला जाणाऱ्या फ्लाय दुबई विमानाचा अपघात घडवून आणण्याचा कथित प्रयत्न हाणून पाडताना त्यांनी दाखवलेलं धैर्य आणि प्रसंगावधान यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. कॅप्टन स्मिथ यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले,
1: लोकोकी जान बचाई और आज पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान लेने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले दो. उस समय भी आपने अपनी जीवन की परवाह नहीं की, सभी यात्रियों के जीवन की परवाह की. और सबसे बड़ी बात, 140 करोड़ देशवासियों का आपने मान बढ़ाया और इसलिए मैं हृदय से गर्व अनुभव करता हूं.
0: सध्या मच्छार यांच्यावर संयुक्त अरब अमिरातीमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया नक्षलवादाविरुद्धच्या यशस्वी मोहिमेविषयी.
2: 1967 मध्ये पश्चिम बंगालच्या नक्षलबारी गावातून नक्षलवादी चळवळीला सुरुवात झाली आणि त्यानंतर अनेक वर्ष अनेक सरकारं उलटूनही ही समस्या कायम राहिली. देशाच्या मध्यभागातून जाणाऱ्या एका भूभागावर जवळपास 5 दशकं नक्षलवाद्यांचं वर्चस्व होतं. कुठलीही सरकारी यंत्रणा, प्रशासन या भागावर नियंत्रण ठेवू शकत नव्हती. अनेक सरकारं आली आणि गेली, अनेक पंतप्रधान आले आणि गेले, पण कोणाकडेही या समस्येवर प्रभावी उपाययोजना नव्हती. किंबहुना असा उपाय अस्तित्वात असू शकतो यावरच अनेकांचा विश्वास नव्हता. एप्रिल 2010 मध्ये नक्षलवाद्यांनी दंतेवाडा इथं CRPFच्या गस्ती पथकावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात 76 जवान मृत्यूमुखी पडले. सरकारी आकडेवारीनुसार 2014 मध्ये देशातल्या 126 जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचा मोठा प्रभाव होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं नक्षलवादाविरोधात ठोस उपाययोजना केल्या. नक्षलवाद विरोधी कारवाया आणि गुप्तचर यंत्रणांची मदत याबरोबरच या भागात विकासाची कामं सुरू केली. या भागात रस्ते, शाळा, मोबाईल टॉवर्स आणि बँकिंग सुविधा पोहोचवल्या. ज्या भागाकडे प्रशासनानं एक प्रकारे पाठ फिरवली होती तिथं सरकारी यंत्रणांबरोबरच विकासही पोहोचला. शरणागती पत्करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आणि 30 मार्च 2026 रोजी केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत माहिती दिली की आता नक्षलवाद प्रभावित असा एकही जिल्हा उरलेला नाही. रेड कॉरिडॉरमुळे निर्माण झालेली ती भिंत आता तोडून टाकण्यात आली आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून संध्या खान.
0: अन्न आणि औषध प्रशासनानं पुण्यातील वडकी इथल्या सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस कंपनीचे औषध विक्री आणि वितरण परवाने पुन्हा रद्द केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुधारित कारणे दाखवा नोटीस, लेखी उत्तर आणि वैयक्तिक सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करून हा निर्णय घेण्यात आला. रेक्टिन प्लस या औषधाची नियमबाह्य जाहिरात आणि साठवणुकीतील गंभीर त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर काल पहाटेच्या सुमारास पिकअप व्हॅन आणि ट्रकच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या पिकअप व्हॅनला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली. जपानमधील आयची नागोया

इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 13व्या दिवशी काल भारतीय खेळाडूंनी हॉकी, मुष्टीयुद्ध, कुस्ती आणि तिरंदाजी या क्रीडा प्रकारांमध्ये एकूण 6 सुवर्णपदकं जिंकली. अंतिम सामन्यात भारतीय महिला हॉकी संघानं गतविजेत्या चीनचा 1-0 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. या विजयामुळे भारतानं 44 वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीचं सुवर्णपदक जिंकलं आहे. तसंच महिला हॉकी संघानं 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील थेट प्रवेशही निश्चित केला आहे. तत्पूर्वी भारतीय कुस्तीपटू सुजित कलकल यानं पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात उल्लेखनीय पुनरागमन करत सुवर्णपदक जिंकलं. मुष्टीयुद्धामध्ये परवीन हुडानं महिलांच्या 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुश पांघलनं दक्षिण कोरियाच्या किम मिनसोंगचा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. भारताची आघाडीची महिला मुष्टीयुद्ध खेळाडू लोवलीना बोरगोहेन हिनंही 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. 2014 मेरी कोमनं जिंकलेल्या सुवर्णपदकानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला मुष्टीयुद्धामधील भारताचं हे केवळ दुसरंच सुवर्णपदक आहे. तिरंदाजीमध्ये महिलांच्या रिकर्व्ह संघानं आशियाई क्रीडा स्पर्धेत आपलं पहिलंवहिलं सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. भारताची एकंदर पदकांची संख्या 76 पोचली असून यात 16 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांचा समावेश आहे. यासह पदक तालिकेत भारत आता 5व्या स्थानावर पोहोचला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना आज चंदीगड इथं खेळला जाणार आहे. मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारतानं या मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार यादी जाहीर. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना FDA पुन्हा रद्द. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारताला 6 सुवर्ण, पदक तालिकेत 5व्या स्थानावर झेप. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: रेनबो फंडे मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
2: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मन मोर काम, इथनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे. रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे,
2: म्युझिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास, स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे. रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे.
1: रेनबो फंडेच्या उत्तरार्धात आपण आलेलो आहोत आणि आज उत्तरार्धातील विषय अतिशय रंजक आहे, अतिशय सुंदर आहे. आज आहे जागतिक प्रियकर दिन. तर जागतिक प्रियकर दिनासाठी एक खास गीत एका प्रियकराने गायलेलं.

तुम्ही मला हसता, मी पांडू आहे, मी धोंडू आहे, मग मी तुम्हाला हसतो. ह्या हसण्याचा, ह्या रडण्याचा, ह्या टाळ्यांचा आवाज एक आहे, त्याला भाषा नाही, भावना आहे, एकपणाची भावना. एक देश अनेक वेश. देश माझा भारत, सगळ्या जगात महान. भारत माझा, भारत तुमचा, भारत साऱ्यांचा. या भारताचा मी एक वेडा.

अरे हा भारत वेड्यांनी घडवला, वेड होते स्वातंत्र्याचे, वेड होते बलिदानाचे, ती होती फुले, ते होते मोती एका धाग्यात गुंपलेले, म्हणून होता विश्वास, आणि ही माळ तोडली तर अविश्वास।

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.

0: आज जागतिक प्रियकर दिनासोबतच जागतिक संयम दिन देखील आहे. आता गमतीचा भाग म्हणायचं म्हटलं तर प्रेयसीचे 56 नखरे सहन करण्यासाठी हा संयम दिन देखील आजच जाहीर केलेला आहे की काय असं वाटतं. असो, गमतीचा भाग झाला. संयम हा मनुष्याला सारासार विचार करायला शिकवतो. संयम मनुष्याला एखादी चूक हातातून होण्यापासून वाचवतो. खरोखर संयमाचं महत्त्व देखील खूप मोठं आहे. आज जागतिक संयम दिनानिमित्त हे विचार आपल्यासोबत शेअर करावेसे वाटले.
1: श्रोत्याहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका. सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.

सप्तसुरांची ही साथ आपल्यासोबत अशीच सुरू राहणार आहे. ठीक 7:45 आपण ऐकू शकता कार्यक्रम अज्ञात मुंबई, आणि त्यानंतर FM रेनबोवर 2-5 या वेळेत, आणि FM गोल्डवर 10-1 या वेळेत सुरांचा हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. आज 5:05 अनेक श्रोत्यांनी आपल्या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे, शुभेच्छा दिल्या आहेत, आणि श्रोत्यांच्या सहभागाने हा कार्यक्रम अधिकाधिक खुलत जातो.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक सचिन सुरेश आणि कविता जोशी, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत राणीच्या बागेच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: व्हिक्टोरिया गार्डन अर्थात राणीच्या बागेचं उद्घाटन 19 नोव्हेंबर 1862 ला मुंबईचे गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांच्या पत्नी लेडी फ्रियर यांच्या हस्ते झालं आणि तिचं लोकार्पण झालं. अधिकृतपणे ही बाग त्या दिवशी सुरू झाली असली तरी वास्तवात तिचा जन्म 1830 सालीच झालेला होता. त्यावेळी ही बाग ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाची बाग म्हणून ओळखली जात होती.
2: पश्चिम भारतातलं शेती बागायती उत्पादन वाढवायला प्रोत्साहन देणे, त्यासाठी शेतकऱ्यांना देशी परदेशी वाणांची माहिती करून देणे, शेतीमध्ये विविध प्रयोग संशोधन करण्याच्या उद्देशाने ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना झाली होती. 11 फेब्रुवारी 1830 ला ही संस्था मुंबईचे तत्कालीन हंगामी गव्हर्नर सर सिडने बेकविथ यांच्या पुढाकारानं स्थापन करण्यात आली. संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून मिस्टर न्यू हॅम तर सचिवपदी मिस्टर व्हॅनफील यांची नेमणूक करण्यात आली. सर जमशेदजी जीजीभॉय यांना सहसचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं. लोकाश्रय आणि सरकारकडून मिळणारं थोडं अनुदान यावर संस्थेचा कारभार चालावा अशी अपेक्षा होती.
1: शेतीमध्ये विविध प्रयोग संशोधन करणं हा संस्थेचा उद्देश होता. प्रयोग करायचे तर स्वतःची जमीन हवी, ती देणार सरकार. संस्थेने जमिनीसाठी सरकारकडे मागणी केली. सरकारनेही 1835 साली संस्थेला शिवडीला जमीन उपलब्ध करून दिली. या जमिनीवर कर्नल डिकिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या बागेची आखणी करण्यात आली. बागेत विविध प्रकारच्या फळाफुलांच्या झाडांची आणि धान्य बियांची लागवड करण्यासाठी प्रमुख माळी म्हणजेच गार्डनर म्हणून डॉक्टर हेडल यांची नियुक्ती

0: करण्यात आली. बाग बोटॅनिकल गार्डन म्हणून विकसित करण्यात येत होती.
1: 1837 आणि 1840 साली संस्थेला आणखीही काही जमीन देण्यात आली. वनस्पतींशी संबंधित प्रयोग करण्यासाठी आता मुबलक जमीन संस्थेपाशी होती. 1842 साली डॉक्टर जॉर्ज ब्युइस्ट आणि डॉक्टर जिरॉड यांची संस्थेचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉक्टर ब्युइस्ट संस्थेचा दैनंदिन कारभार पाहणार होते, तर डॉक्टर जिरॉड या वनस्पती शास्त्रज्ञाकडे वनस्पती आणि शेतीवरील प्रत्यक्ष संशोधन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. संस्थेचा शिवडीतला कारभार सुरळीतपणे सुरू झाला. पुढच्या 15-20 वर्षांच्या कालावधीत शिवडीतली संस्थेची बाग चांगलीच बहराला आली होती.
0: 1857 पर्यंत संस्थेच्या उद्दिष्टांप्रमाणे बागेतला कारभार सुरू होता. त्याच वर्षी सैन्यात उठाव झाला. परिणामी देशाचा कारभार राणी व्हिक्टोरियाने आपल्या हातात घेतला. 1858 मध्ये मुंबईच्या टाउन हॉलमध्ये नाना शंकर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेत म्युझियम अँड गार्डन स्थापनेचा ठराव मंजूर करण्यात आला. वस्तुसंग्रहालय स्थापनेसाठी म्युझियम कमिटी स्थापन करण्यात आली, तर बागेसाठी ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाचं नाव पुढे आलं. या दोन्ही संस्था परस्परांना सहकार्य करून पुढे जाव्यात या हेतूनं या दोन्ही संस्थांचं एकत्रित नाव व्हिक्टोरिया म्युझियम अँड व्हिक्टोरिया गार्डन असं करण्यात आलं. ही कथा आपण याआधी मालिकेत ऐकलेली आहे.
1: वस्तुसंग्रहालयासाठी म्युझियम कमिटी स्थापन करण्यात आली होती, तर बाग तयार करण्याची जबाबदारी शिवडीच्या ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीवरच सोपवण्यात आली होती. संग्रहालय आणि बागेच्या एकत्रित उभारणीसाठी सरकारने भायखळ्याच्या माउंट इस्टेटमध्ये जागा उपलब्ध करून दिली. डॉक्टर भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय आणि राणीचा बाग आज भायखळ्याला ज्या ठिकाणी आहेत ती जागा म्हणजे पूर्वीची माउंट इस्टेट.
0: 35 एकराच्या या जागेतली 2 एकर जागा संग्रहालयासाठी तर उर्वरित 33 एकर बागेसाठी. पण ही जागा होती कशी? तर सखल भागात वसलेली, पाणथळ आणि दलदलीने भरलेली, डास, चिलट, उंदीर, घुशी, साप, कीटकांनी व्यापलेली, टाकाऊ आणि आरोग्याला अपायकारक अशी. पावसाळ्याच्या दिवसात तर या जागेवर गुडघाभर पाणी साचत असे. पाणी वाहून जाण्याची काहीच सोय नसल्यामुळं साचलेल्या पाण्यात डासांसारख्या जंतूंची पैदास होत असे. हा परिसर म्हणजे कॉलरा मलेरियासारख्या रोगांचं आगरच बनला होता. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर दिवसात गावाच्या बाहेर असलेल्या या ठिकाणी जायला कुणाची छाती होत नसे. सूर्यास्तानंतर तर चोर लुटारूंचा सुळसुळाट असे. कुणी चुकार वाटसरू या परिसराजवळून गेलाच तर अशा चोर लुटारूंच्या तावडीत सापडलाच म्हणून समजावं. अशा या निरुपयोगी जागेवर बागेची उभारणी करणं म्हणजे एक आव्हानच होतं. प्रचंड मेहनत घ्यावी लागणार होती, वेळ लागणार होता, शिवाय काम खर्चिकही होतं. लोकाश्रयावर चालणाऱ्या ॲग्री हॉर्टिकल्चरल संस्थेकडे तेवढे पैसेही नव्हते, पण संस्थेने ते आव्हान स्वीकारलं.
1: ॲग्री हॉर्टिकल्चरल संस्थेचा कारभार चालत असे तो सभासदांनी दिलेल्या वर्गणीवर. काही देणग्याही मिळत, पण त्या बेभरवशाच्या होत्या. सरकार मासिक 250 रुपयांचं अनुदान द्यायचं, त्यामुळे संस्थेकडे पैशांची कायम चणचण असायची. शिवडीची जागा तुलनेनं लहान होती, तिथे कसं तरी भागत होतं. पण 33 एकरांच्या प्रशस्त जागेत यायचं तर खर्च वाढणार होता. त्यात ती असणार होती साक्षात राणीची बाग. ती राणीच्या इतमामाला शोभेल अशीच असायला हवी होती. मग खर्चाकडे बघून कसं चालणार होतं?
0: मुंबई महानगरपालिकेचे ड्रेनेज इंजिनियर विल्यम ट्रेसी आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे सुपरिंटेंडंट जॉर्ज विल्किन्स टेरी यांच्या मार्गदर्शनाखाली बाग उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पण नमनालाच माशी शिंकली. बागेच्या आखणीचं काम सुरू होण्यापूर्वीच 1861 विल्यम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांच्या जागी मेसर्स स्कॉट मॅक्लीलँड अँड कंपनी या आर्किटेक्ट फर्मची नेमणूक करण्यात आली. यात काही वेळ खर्ची पडला.
1: बागेचं उद्घाटन 19 नोव्हेंबर 1862 मुंबईचे गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांच्या पत्नी लेडी कॅथरीन फ्रियर यांच्या हस्ते करण्याचं निश्चित झालं होतं. उद्घाटनाचा मुहूर्त गाठा

0: करायचा तर घाई करणं भाग होतं. वेळ खूपच कमी होता आणि पैसे ते तर नव्हतेच, पण पुढे जाणं भाग होतं.
1: श्रोते हो, आज आपण ऐकत होतो राणीच्या बागेच्या गोष्टीचा पहिला भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक सचिन सुरेश आणि कविता जोशी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेळगे. संकल्पना शैलेश मांडे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

सप्तसुरांचीही मैफिल अशी सुरू राहणार आहे. 2 ते 5 सत्रात आपल्यासोबत असणार आहे आर जे चैताली आणि 10 ते 1 या वेळेत एफ एम गोल्डवर आपल्यासोबत असणार आहे आर जे प्रफुल्ल. तर ऐकत रहा न्यूज ऑन ए आय आर ॲप आणि आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमची सखी पाणिनी. लुटूया आनंद आयुष्याच्या प्रत्येक क्षणी.

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी WTOच्या नियमांचं पालन करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं G20 देशांना आवाहन. भारताच्या हरित ऊर्जा मार्गिका योजनेचं संयुक्त राष्ट्रांकडून कौतुक. बाल संगोपनासाठीच्या रजांबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडून केंद्र सरकारला विविध शिफारशी. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी, पदक तालिकेत भारताची 5व्या स्थानावर झेप. आता सविस्तर बातम्या. जागतिक व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी WTO अर्थात जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. अमेरिकेतील मिलवॉकी इथं झालेल्या G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीच्या समारोप प्रसंगी विविध केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री यांनी भारताची भूमिका मांडली. काही देशांमधील सरकारी पाठिंब्यांमुळे अतिरिक्त उत्पादन होऊ शकतं, त्यामुळे डम्पिंग अर्थात इतर देशांच्या बाजारपेठांमध्ये अतिस्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर माल विक्रीची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी WTO नियमांनुसार अँटी डम्पिंग शुल्क आणि इतर आवश्यक उपाययोजना लागू केल्या जाऊ शकतात, असं पियुष गोयल यांनी नमूद केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं 1,86,000 कोटी रुपयांच्या हरित ऊर्जा मार्गिकेच्या तिसऱ्या टप्प्याला दिलेल्या मंजुरीचं संयुक्त राष्ट्रांनी स्वागत केलं आहे. ही योजना देशातील जनता आणि अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल, असंही संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विभागाचे कार्यकारी सचिव सायमन स्टील यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. वीज ग्रीड बळकटीकरण आणि बॅटरी स्टोरेजच्या या उपक्रमामुळे भारताला आपली वाढती अक्षय ऊर्जा क्षमता वापरण्यास आणि विजेची वाढती गरज पूर्ण करण्यास मदत मिळेल. तसंच सौर ऊर्जेच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडीवर राहण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल, असं स्टील यांनी म्हटलं आहे. इंधनाचे वाढते दर कमी करण्याच्या उद्देशानं G7 देशांनी 4 महिन्यांच्या कालावधीत 10 कोटी बॅरल्स तेल बाजारात आणण्याला मान्यता दिली आहे. यामध्ये पहिल्या 20 दिवसात मोठ्या प्रमाणात डिझेल उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे. अमेरिकेत डिझेलचे दर विक्रमी पातळीवर पोचल्यानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनावर दबाव वाढला होता आणि त्यातूनच हा निर्णय घेण्यात आला. ट्रम्प आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली. भारत आणि नेदरलँड्स दरम्यान कृषीविषयक सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नेदरलँड्सचे कृषीमंत्री सिल्वियो एरकेन्स यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. नवी दिल्ली इथं नुकत्याच झालेल्या या बैठकीत आधुनिक तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि

कृषी उत्पादकता वाढवण्याच्या निर्धाराचा उभय देशांनी पुनरुच्चार केला. नवी दिल्लीत द्विवार्षिक नौदल कमांडर परिषद काल पार पडली. या 3 दिवसांच्या परिषदेत कार्यान्वयन सज्जता, दळणवळण, देखभाल, प्रशिक्षण आणि मनुष्यबळ व्यवस्थापन आदी बाबींवर विचारमंथन करण्यात आलं. भारतीय नौदलानं आत्मनिर्भरतेच्या दिशेनं केलेल्या प्रयत्नांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली, तर सेमी

शिफारशी केल्या आहेत. खासगी क्षेत्रात बालसंगोपनासाठी लिंगभेद विरहित रजा लागू करणं म्हणजेच वडिलांनाही पगारी रजा देण्याची शिफारस आयोगानं केली आहे. असंघटित क्षेत्र तसंच कामगार वर्गाला देखील मातृत्व आणि बालसंगोपन रजेची सुविधा द्यावी आणि 2030 पर्यंत 5 लाख पाळणाघरांची स्थापना करण्यासंदर्भातही शिफारस करण्यात आली आहे. आयोगानं या शिफारशी कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, महिला आणि बाल विकास मंत्रालय तसंच श्रम मंत्रालयाला पाठवल्या आहेत. अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची राज्य सरकारची मागणी केंद्रानं मान्य केली असून पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये केंद्र होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात आली. राजघाट इथं बापूंच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. विजयघाट इथं माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनाही काल आदरांजली अर्पण करण्यात आली. जगभरातील भारतीय दूतावासांनीही काल महात्मा गांधींची 127वी जयंती साजरी केली आणि त्यानिमित्त सत्य, शांतता आणि अहिंसा या त्यांच्या संदेशांचं शाश्वत महत्व अधोरेखित केलं. चीन, जपान, पाकिस्तान, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बहरीन आणि दक्षिण कोरिया इथंही जयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंगोलिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की इथल्या भारतीय दूतावासांनीही गांधी जयंती साजरी केली. या कार्यक्रमांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन देखील साजरा करण्यात आला आणि अनेक ठिकाणी सांस्कृतिक आणि संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई लिलावाच्या 8व्या आवृत्तीची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये दिल्लीचे विविध पैलू दर्शवणाऱ्या 30 वेगवेगळ्या स्मृतिचिन्हाचा समावेश असून दिल्ली मेट्रोचे 2 मॉडेल्स, खेळांशी संबंधित 1 वस्तू, 1 चित्रकलाकृती तसंच अन्य कलाकुसरीच्या वस्तूंचाही समावेश आहे अशी माहिती संस्कृती मंत्रालयानं दिली आहे. या लिलावाद्वारे संकलित होणारा निधी नमामी गंगे प्रकल्पासाठी वापरण्यात येणार असून लिलावाच्या तारखा आणि भेटवस्तूंची माहिती पाहण्यासाठी pmemomentos.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला 3रा आणि शेवटचा सामना आज चंदीगड इथं खेळला जाणार आहे. मालिकेतील सुरुवातीचे 2 सामने जिंकून भारतानं या मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. जपानमधील आयची नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 13व्या दिवशी काल भारतीय खेळाडूंनी हॉकी, मुष्टीयुद्ध, कुस्ती आणि तिरंदाजी या क्रीडा प्रकारांमध्ये 1 तर आज सकाळी तिरंदाजीमध्ये 1 सुवर्णपदक जिंकलं. अंतिम सामन्यात भारतीय महिला हॉकी संघानं गतविजेत्या चीनचा 1-0 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. या विजयामुळे भारतानं 44 वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीचं सुवर्णपदक जिंकलं आहे. तसंच महिला हॉकी संघानं 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील थेट प्रवेशही निश्चित केला आहे. तत्पूर्वी भारतीय कुस्तीपटू सुजित कलकल यानं पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात उल्लेखनीय पुनरागमन करत सुवर्णपदक जिंकलं. मुष्टीयुद्धामध्ये परवीन हुडानं महिलांच्या 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुश पांघलनं दक्षिण कोरियाच्या किम मिनसोंगचा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. भारताची आघाडीची महिला मुष्टीयुद्ध खेळाडू लोवलीना बोरगोहेन हिनंही 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. 2014 मेरी कोमनं जिंकलेल्या सुवर्णपदकानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला मुष्टीयुद्धामधील भारताचं हे केवळ दुसरंच सुवर्णपदक आहे. तिरंदाजीमध्ये महिलांच्या रिकर्व संघानं आशियाई क्रीडा स्पर्धेत आपलं पहिलंवहिलं सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. या दमदार कामगिरीमुळे भारतानं पदक तालिकेत 5वं स्थान गाठलं आहे. देशाची पदकांची एकंदर संख्या 77 पोचली असून यात 17 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांचा समावेश आहे. हवामान विभागानं अरुणाचल प्रदेशात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, केरळ, लक्षद्वीप, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही अशीच परिस्थिती असू शकते. तर कोकण आणि

गोव्यात आज उष्ण आणि दमट हवामान जाणवू शकतं असं हवामान विभागानं सांगितलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी WTOच्या नियमांचं पालन करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं G20 देशांना आवाहन. भारताच्या हरित ऊर्जा मार्गिका योजनेचं संयुक्त राष्ट्रांकडून कौतुक. बालसंगोपनासाठीच्या रजांबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडून केंद्र सरकारला विविध शिफारशी. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. पदक तालिकेत भारताची 5व्या स्थानावर झेप. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आज 14व्या दिवसाची सुरुवातही सुवर्ण पदकानं केली. तिरंदाजीमध्ये कुमकुम मोहोड हिनं महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. तिनं अंतिम फेरीत शूट ऑफमध्ये दक्षिण कोरियाच्या ओहये जिनचा पराभव केला, तर पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात नीरज चव्हाण यानं कांस्य पदक पटकावलं. भारताच्या आदिती अशोक, प्रणवी उर्स आणि दीक्षा डागर यांनी आशियाई खेळांमधील महिलांच्या गोल्फ प्रकारात रौप्य पदक जिंकलं, तर एकेरीत प्रणवी उर्स हिनं महिला गोल्फ स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेल्या महिला हॉकी संघातल्या प्रत्येक खेळाडूला 11 लाख रुपये पुरस्कार हॉकी इंडियानं जाहीर केला आहे. पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत आज भारत आणि मलेशिया संघात अंतिम लढत होणार आहे. दरम्यान या स्पर्धेत आज पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान संघात सुवर्ण पदकासाठी अंतिम सामना होत आहे. भारतानं केलेल्या 211 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पाकिस्तानच्या 3 बाद 119 धावा झाल्या आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत भारत 18 सुवर्ण, 26 रौप्य, 36 कांस्य पदक अशा 79 पदकांसह 5व्या स्थानावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या मासिक रेडिओ कार्यक्रम मालिकेला आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत. देशाच्या विविध भागातील यशोगाथा आणि सामाजिक बदलांच्या कथांवर थेट प्रकाश टाकणाऱ्या या कार्यक्रमातून पंतप्रधान जनतेशी थेट संवाद साधतात. या कार्यक्रम मालिकेचा पहिला भाग 3 ऑक्टोबर 2014 रोजी विजयादशमीच्या दिवशी प्रसारित झाला होता. पंतप्रधानांनी गेल्या रविवारी या कार्यक्रमाच्या 138व्या भागाद्वारे देशवासियांना संबोधित केलं. हिंगोली

0: जिल्ह्यात आज सकाळी 7:45 वाजेच्या सुमारास 3.3 रिश्टर स्केल क्षमतेच्या तर त्या पाठोपाठ 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. त्यानंतर लहान लहान धक्क्यांची मालिका सुरूच होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा हा होता. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
1: आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवनाची किंवा कोणतीही प्रकारची प्रॉपर्टीची नुकसानीची माहिती मिळालेली नाही आहे. आम्ही जे आहे तात्काळ ह्या ठिकाणी एपी सेंटर आहे त्याच्या जवळपासचे सर्व गावांमध्ये आपले अधिकारी पाठवत आहोत आणि काही नुकसानी झालेली असतील त्याच्यामध्ये जे आहे तो तपासणी करून घेणार आहे. माझ्या सर्व हिंगोली नागरिकांना हेच आवाहन राहणार आहे की आपण सर्वांनी कोणत्याही प्रकाराची अफवा पसरू देऊ नका. आपल्याकडे यंत्रणा जे आहे ते सुसज्ज आहे.
0: दरम्यान नांदेड जिल्ह्यातही आज सकाळी 10:15 सुमारास भूकंप झाला. हा धक्का 4.4 रिश्टर स्केलचा असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून देण्यात आली. नांदेड शहरासह अर्धापूर, मुदखेड, लोहा, नायगाव आदी तालुक्यातही भूकंपाचा हा धक्का जाणवला. भूकंपाचे धक्के जाणवल्यास तत्काळ सुरक्षितरित्या घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. परभणी जिल्ह्याच्या काही भागातही सकाळी 10:15 सुमारास भूकंपाचा धक्का बसला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अकोला दौऱ्यावर असून या दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी चिखलगाव मधल्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची झाडं उपटून आणत महसूल मंत्र्यांसमोर आपल्या अडचणी मांडल्या. सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शासनानं हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत 9,03,268 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 698,93,00,000 रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे. यादीतील 23,287 शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण झालेलं नाही. या शेतकऱ्यांनी तातडीनं आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं असं आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक समृद्ध जाधव यांनी केला आहे. राज्यस्तरीय वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ आज बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवर इथे करण्यात आला. वन्यजीव सप्ताहानिमित्त पुढील 7 दिवस लोणार अभयारण्यात पक्षी निरीक्षण, स्वच्छता मोहीम आणि शालेय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती वन विभागानं दिली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगातल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन. फ्लाय दुबई विमानातली झटापट दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा UAE तपास पथकाचा निष्कर्ष. अंमली पदार्थांचा कुख्यात तस्कर नवप्रीत सिंहचं तुर्कीतून भारतात प्रत्यार्पण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 2 सुवर्णपदकांची प्राप्ती. जगातल्या अर्थव्यवस्थांमधल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत शिकागो इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारतानं 2014 $1,000 अब्ज मूल्याचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन असलेल्या अर्थव्यवस्थांशी करार केले होते. त्यात वाढ होऊन आता भारतानं 31 विकसित आणि विकसनशील देशांशी मुक्त व्यापार करार केले असून त्यांचं एकत्रित स्थूल राष्ट्रीय उत्पादन मूल्य 6,000 अब्ज डॉलर्स आहे. तसंच त्यात लवकरच आणखी 1,500 अब्ज डॉलर्स मूल्याच्या अर्थव्यवस्थांची भर पडेल असं त्यांनी सांगितलं. यामुळे भारतीय निर्यातदारांना अधिक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यामध्ये अमेरिकेतल्या भारतीय समुदायानंही सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. वेगानं बदलणाऱ्या जगात आर्थिक सक्षमता ही सामाजिक सक्षमतेपासून वेगळी करता येणार नसून सर्वसमावेशकता हाच सक्षमतेचा पाया आहे असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित 5व्या कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. बदलत्या काळातली सक्षमता ही या परिषदेची संकल्पना आहे. सहमती समावेशकता आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन धोरण निर्मिती केली तर लोकशाही आणि विकास एकत्र पुढे जाऊ शकतात असं ते म्हणाले. एकही नागरिक उद्योग किंवा प्रदेश विकासात मागे राहणार नाही याची खात्री म्हणजेच सक्षमता हे त्यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे देखील उपस्थित होते. स्थिर आणि सक्षम वित्तीय व्यवस्थेशिवाय आर्थिक विकासाच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करून घेता येणार नाही यावर मल्होत्रा यांनी भर दिला. भक्कम ताळेबंद आणि बिगर बँकिंग वित्त संस्था यांच्या पाठबळामुळे भारतीय वित्तीय व्यवस्था सक्षम झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत ड्रोन दीदी योजनेविषयी.
1: ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठीचं महत्वाचं पाऊल केंद्र सरकारनं ड्रोन दीदी योजनेच्या स्वरूपात उचललं. शेती करणाऱ्या महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याच्या हेतूनं ही योजना आखण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून या योजनेबद्दलची माहिती दिली.
2: आज कई ऐसी महिलाएं हैं जो खेतों के साथ ही अब आसमान की ऊंचाइयों पर काम कर रही. जी हाँ, आपने सही सुना. अब गांव की महिलाएं ड्रोन दीदी बनकर ड्रोन उड़ा रही हैं और उससे खेती में नई क्रांति ला रही है.
1: November 2023 केंद्रीय मंत्रिमंडळानं ड्रोन दीदी योजनेला मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेअंतर्गत 1,261 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानुसार देशभरातल्या निवडक महिला शेतकऱ्यांना 15,000 कृषी ड्रोनचं वाटप करण्यात येणार आहे. स्वतःच्या शेताचं ड्रोनद्वारे निरीक्षण किंवा फवारणी करण्याबरोबरच या महिलांना ड्रोन सेवा इतरांना उपलब्ध करून देता येते. कोणत्याही शेतावर पाहणी किंवा फवारणीसाठी या ड्रोन दीदी सेवा भाड्याने देऊ शकतात. या उपकरण आणि सेवेसाठी केंद्र सरकारकडून ड्रोन दीदींना 80% किंवा जास्तीत जास्त 8 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळतं. त्या पुढच्या खर्चासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं. ग्रामीण भागात महिलांच्या उपजीविकेसाठी आणि उत्पन्नासाठी या योजनेमुळे नवीन संधी निर्माण झाल्या असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचं स्थान अधिक मजबूत होत आहे.
0: भारत हा आता केवळ जहाजांच्या खरेदीत समाधान मानत नाही तर देशांतर्गत जहाज बांधणी हे आपलं ध्येय आहे असं केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. देशाला जहाज बांधणी क्षेत्रात आत्मनिर्भर, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि जलवाहतुकीसाठी सक्षम बनवण्यात कंपनीनं पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. सागरी अमृतकाळ व्हिजन 2047 अंतर्गत देश आघाडीचे जहाज बांधणी राष्ट्र बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना ही कंपनी केंद्रस्थानी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंमली पदार्थांचा कुख्यात तस्कर नवप्रीत सिंहचं तुर्कीतून भारतात प्रत्यार्पण करून भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. नवाब विर्क या नावाखाली तुर्कीचं बनावट नागरिकत्व मिळवून नवप्रीत सिंह हेरोईन आणि मेथमेफेटामाईन या अंमली पदार्थांची भारतातून अफगाणिस्तानात तस्करी करत होता अशी माहितीही त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे दिली. भारताच्या यंत्रणांनी त्याला शोधून त्याची खरी ओळख समोर आणून त्याचं प्रत्यार्पण करण्यात यश मिळवल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं आहे. फ्लाय दुबई विमानाच्या सहवैमानिकानं दहशतवादी हल्ला करायचा प्रयत्न केला असं संयुक्त अरब अमिरातीच्या तपासात समोर आलं आहे. प्रवासादरम्यान वैमानिकावर कुऱ्हाडीनं हल्ला करून विमानाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केल्याची माहिती युएईचे महाधिवक्ता काउन्सिलर डॉ हमाद सैफ अल शमसी यांनी दिली. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे.

होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये एका क्षेपणास्त्राचा मारा झालेल्या कुवेती टँकरवरच्या 5 भारतीय खलाशांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे. ओमानमधल्या भारतीय दूतावासानं ही माहिती दिली असून ओमानच्या अधिकाऱ्यांनी या बचाव कार्यात केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान आतापर्यंत अनेक भारतीय खलाशांना हल्ल्यांना तोंड द्यावं लागलं होतं.

भारतीय तिरंदाज कुमकुम मोहोड हिनं महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या पदकासह ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार पुरुष क्रिकेटमध्येही भारतानं पाकिस्तानला धूळ चारून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं पाकिस्तानसमोर 212 धावांचं लक्ष ठेवलं आहे. त्यापूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकात 6 बाद 211 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ निर्धारित 20 षटकात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 192 धावाच करू शकला. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान यानं पुरुषांच्या रिकव्ह प्रकारात आपला सहकारी धीरज बोमदेव रामला पराभूत करून कांस्य पदक जिंकलं. भारतीय कुस्तीगीर अमन सेहरावत यानं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत तर अंतिम पंघाल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दीपक पुनिया यानं पुरुषांच्या 97 किलो वजनी गटाच्या तर सागर जगलान यानं 74 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून आता हे दोघेही कांस्य पदकासाठी लढणार आहेत. महिलांच्या 65 किलो वजनी गटात मात्र महिला कुस्तीगीर मनीषा भानवालचं आव्हान संपुष्टात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या महिला हॉकी संघाच्या सदस्यांना प्रत्येकी 11 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार असल्याची घोषणा ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी केली आहे. भारत पदक तालिकेत सध्या 5व्या स्थानावर आहे. भारताची एकूण पदक संख्या 81 झाली असून यात 19 सुवर्ण, 26 रौप्य आणि 36 कांस्य पदकांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगातल्या अर्थव्यवस्थांमधल्या सुमारे 75 ते 80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन. फ्लाय दुबई विमानातली झटापट दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा UAE तपास पथकाचा निष्कर्ष. अंमली पदार्थांचा कुख्यात तस्कर नवप्रीत सिंहचं तुर्कीतून भारतात प्रत्यार्पण आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 3 सुवर्णपदकांची प्राप्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: हाय हॅलो नमस्कार आणि सर्वांना शुभ दुपार. आपण ऐकत आहात आकाशवाणी एफ एम रेनबो 107.1 MHz वर, तसंच न्यूज ऑन ए आर ॲपवर सुद्धा. आणि आज तुमच्याबरोबर आहे मी आर जे चैताली. तर मंडळी, आपण सुद्धा नेहमीच कार्यक्रमात सहभागी होत असता आणि त्यासाठी आपले संपर्क क्रमांक आहेत 45 15 41 32 45 15 41 33. आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657661071. नक्कीच कार्यक्रमात सहभागी व्हा. आणि आता येते आपल्या लाडक्या कार्यक्रमाकडे. चला दोस्त हो, बोलू काहीकडे. तर महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये सप्टेंबर 2026 दुष्काळ जाहीर करण्यात आला ही बातमी तुम्ही सगळ्यांनीच ऐकली असेल. त्यामुळे पाण्याचं योग्य नियोजन, पाण्याची बचत आणि जलसाक्षरता या विषयांचं महत्त्व अधिकाधिक वाढलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर घरातील प्रत्येक व्यक्ती, विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिक, आपल्या दैनंदिन जीवनात आपण सगळेच जण पाणी कसं काय वाचवू शकतोय ह्याविषयी आजच्या या आपल्या कार्यक्रमात मी बोलणार आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो खरंच प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडला गेला आहे, नाही का? अर्थात जीवन म्हणजेच पाणी. पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे निसर्गाची देणगी आणि पाणी म्हणजे आपल्या भविष्याची सुरक्षितता. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कितीतरी वेळा पाण्याचा वापर करतो, नाही?

दात घासण्यासाठी, आंघोळीसाठी, स्वयंपाकासाठी, कपडे धुण्यासाठी, झाडांना पाणी घालण्यासाठी, स्वच्छतेसाठी. पण या प्रत्येक कामात आपण किती पाणी वापरतो आणि त्यातलं किती पाणी वाया घालवतो याचा आपण कधी विचार केला आहे का? खरं तर मी स्वतः हे आत्मपरीक्षण केलं आणि म्हणून हा विषय आज मांडते. पावसाळ्यात नद्या, तलाव, धरणं भरलेली

वापरतो, कुठे त्याचा अपव्यय होतो आणि तो कसा काय थांबवता येईल ह्याचा आजपासून विचार करूया. आणि सोबत बऱ्याच गाण्यांमध्ये पाण्याचा उल्लेख आला आहे, मग ती लोकगीतं आहेत, काही अभंग आहेत, भावगीतं आहेत, ती सुद्धा ऐकूया. चला ऐकूया पहिलं गीत.

खरंच पाण्यात प्रतिबिंब आपलं हसण्यासाठी मुळात आधी ते दिसायला हवं आणि ते दिसण्यासाठी मुळात आपल्याकडे पाणी असायला हवं, नाही का मंडळी? खरं तर माझ्याकडे माझी आई मला नेहमी पाण्यावरून ओरडत असते की अगं पाणी वाया घालवू नको, आणि त्यावेळेला थोडंसं असं वाटतं की अरे ती का ओरडते, पण ज्यावेळेला हे दुष्काळाची बातमी वाचली आणि त्यावेळेला खरंच हे जाणवलं की अरे नाही, हे जे चाललं आहे हे काही योग्य चाललेलं नाही आहे आणि आपल्या सगळ्यांनाच पाणी वाचवलं पाहिजे. कार्यक्रमात अविनाश दिवेकर सहभागी झाले फोनच्या माध्यमातून. यशवंत आडमुटे सरसुद्धा धाराशिवहून त्यांनी फोन केला आणि ते म्हणाले की खरंच आमच्याकडे सध्या पाणी नाही आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे नक्कीच. आणि अविनाश सरांनी एक मुद्दा मांडला तर तोही मला या निमित्तानं सांगावासा वाटतो की खरंच आहे, अनेक सोसायट्यांमध्ये सोसायटी धुण्यासाठी म्हणून पाणी हे खूप वाया घालवलं जातं, तर मुळात पाणी कसं जमवलं पाहिजे हे सुद्धा आपण लक्ष देऊन या संदर्भात काम करणं गरजेचं आहे. तर पाणी वाचवायची सुरुवात ही खरं तर आपल्या अगदी छोट्या छोट्या सवयींपासून होते. अगदी सोपं सांगायचं तर सकाळी दात घासताना अनेक जण नळ सुरू ठेवतात, पण खरंच नळ सुरू ठेवण्याची आपल्याला सवय आहे ही योग्य आहे का? पूर्ण वेळ नळ सोडून ठेवल्यावरच दात चांगले घासता येतात का? दात घासताना नळ बंद ठेवला आणि आवश्यक तितकंच पाणी आपण वापरलं तर नक्कीच पाणी हे वाचवता येऊ शकतं. हात धुताना, साबण लावताना नळ बंद ठेवणे किंवा भांडी घासताना सतत पाण्याचा नळ चालू न ठेवणे, नळातून गळणारं जर पाणी असेल तर ही समस्यासुद्धा बघा अनेक ठिकाणी असते की अगदी थेंब थेंब पाणी गळत असतं पण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं जात आणि आपल्याला कल्पना येत नाही, पण लाखो लिटर पाणी ह्या गळक्या नळांमधून वाया जातं. ह्या गोष्टीत किरकोळ वाटतात पण त्याचे परिणाम मात्र फार भयंकर आहेत. हे दीर्घकाळ असंच पाणी गळत राहिलं तर अनेक वेळेला अनेक लिटर पाणी वाया जाऊ शकतं आणि त्यामुळे त्याची नियमित तपासणी करून वेळच्या वेळेला नळ दुरुस्त करून घेणं खूप गरजेचं आहे. आपण स्वतःची काळजी घेतली तर घरातल्या मुलांनासुद्धा ही पाणी वाचवण्याची सवय नक्कीच लागू शकते आणि त्यामुळे जलसाक्षरतेची सुरुवात खरं तर मोठ्या माणसांपासून करायला हवी, जी शाळेच्या पुस्तकांमध्ये लिहिलेली आहे पण त्याचा अवलंब आपण करायला हवा आहे. मला वाटतं छोटासा संकल्प करूया सगळे मिळून, दात घासताना नळ बंद ठेवूया आणि पाण्याची बचत करायला सहज शिकूया. असेच काही संकल्प आज करायचेत आणि त्या प्रत्यक्षात आणायचेत आणि सोबत गाणी ऐकायची आहेत.

खरं आहे, कार्यक्रमात गाणी ऐकत असताना अनेक श्रोते व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला त्यांनी मेसेज केलेला आहे. विठ्ठल मसलेकर आहेत, दीपा पालकर आहेत, रजनीकांत पाटील आहेत, शिल्पा तोडणेकर आहेत, श्रीपाद जोशी आहेत, मंगेश सर आहेत, प्रसाद कुलकर्णी सर आहेत. अनेक श्रोते हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून सहभागी झालेत कार्यक्रमात. आपल्याला शुभलक्ष्मी मॅडमसुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सहभागी झालेले आहेत. अरुण सर आपल्याला कार्यक्रमात व्हॉट्सअपच्या माध्यमातून सहभागी झालेत. आणि आत्ताच मला फोन केला होता शुभांगी पालेकर, गिरगावहून फोन आला होता आणि त्या म्हणाल्या की गिरगावकरांना पाण्याचं महत्त्व आहे असं त्यांचं म्हणणं आहे. खूप छान आहे, मला वाटतं ही सवय खरं तर सगळ्यांना असायला हवी, नाही का? कारण पाणी हे आपण वाचवलं पाहिजेच, त्यात काहीच शंका नाही. आज ही बातमी ऐकल्यानंतर दुष्काळग्रस्त भागांमध्ये हा जो काही प्रकार होतो पाण्याचा, खरंच डोळ्यातून पाणी आपल्या येणार नाही, इतकी बिकट परिस्थिती आपण आणता कामा नये. तर आता मी पुढच्या मगाशी आपण एक संकल्प केलाच, आता अर्थात मी पुढच्या संकल्पाकडे येणार आहे की आपण रोज आंघोळ करतो, पण आंघोळ करताना साधारण किती पाणी वापरतो ह्याचा आपण कधी विचार केला का? काही जणं एका बादलीने आंघोळ करतात, काही शॉवर वापरतात, काही शॉवर सुरूच ठेवतात. ह्यातही आपण घाईत असतो, घाई गडबडीत असतो, त्यामुळे पाण्याचा आपण किती वापर करतो आहे हे खरं तर आपल्याला आपलं कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. तसंच बादली आणि मग यांचा वापर जर केला शॉवरऐवजी तर तो एक नियंत्रणात पाणी आणू शकतो. आंघोळ जास्त पाणी वापरल्यावर जास्त छान होते असं काही समीकरण नाही आहे. तर एक थोडासा पाण्याचा वापर करताना सगळ्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे. आत्ताच मला शुभांगीताई म्हणाल्या की कपडे धुतानासुद्धा शेवटचं जे कपड्याचं पाणी असतं ते आम्ही बाथरूम धुण्यासाठी वापरतो. मला वाटतं कितीही चांगली सवय आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण करायला हव्या त्याच आपण करत राहिलो तर नक्कीच पाण्याची बचत ही होऊ शकते. तर अशा काही गोष्टी, म्हणजे मगाशी एक संकल्प आपण केला तर आजपासून सगळ्यांनी हे ठरवा की आपण आंघोळीसाठी किती पाणी वापरतो आहे आणि किती वापरलं गेलं पाहिजे, आणि त्याच्यात तुम्हाला जर ते वाचवता आलं तर नक्कीच पाण्याची बचत ही होऊ शकते. ऐकूया एक छोटंसं गीत आणि मग लगेचच पुढे जाऊया.

गाणी आपण ऐकतोय आणि मला अनेक जणांनी आज कार्यक्रमात खरंच ही गोष्ट सांगितली की विषय चांगला आहे पण या विषयाचं आपण गांभीर्य लक्षात घेऊन खरंच असं वागलं पाहिजे आणि मला वाटतं आपले अनेक श्रोते असं वागतायत. एक मुद्दा दीपाजीने मांडला आहे, अर्थात मी त्याच्याकडे येणार होते की लग्न समारंभामध्ये ना पाण्याचा प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याची नासाडी होते असं म्हटलं तरीही हरकत नाही, कारण अनेक ठिकाणी आपण बघितलं आहे की हल्ली ना पाण्याच्या बाटल्या आपल्याला मिळतात आणि त्या पाण्याच्या ज्या बाटल्या आहेत त्याच्यातलं सगळेजणं तेवढं पाणी पितात का असा एक मोठाच प्रश्न आहे. सगळे तेवढं पाणी पित नाहीत आणि त्याच्यामध्ये प्लॅस्टिकही वाया जातं, प्लॅस्टिकने होणारं भयंकर नुकसान आहे तेही होतं आणि पाण्याचाही खूप मोठा अपव्यय होतो. खरं आहे, हा एक मुद्दा तुम्ही मांडलात. अजून आपल्याला श्रोते जे आहेत, काही काही श्रोत्यांनी असा मुद्दा मांडला आहे की पीटर डाबरे वसईहून ते म्हणतात की मी छतावरचा पाणी या योजनेप्रमाणे पावसाचं पडणारं पाणी जमिनीत टाकी बांधून साठवतो, क्या बात आहे, तुम्हाला खूप शुभेच्छा, कारण असे उपक्रम केले गेले पाहिजेत, नाहीतर खरंच आपल्याला पाणी हे पुरणारच नाही. आणि त्याच्यामुळे अगदी सोप्या सोप्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे घरामध्येच आपण तांदूळ निवडतो किंवा तांदूळ धुताना उरलेलं जे शेवटचं पाणी आहे ते झाडाला घालणं, किंवा भांडी घासताना साबण लावून ठेवल्यानंतर एकाच वेळेत सगळं पाणी लावून ती भांडी धुणं, ह्या गोष्टीसुद्धा आपण केल्या पाहिजेत. अनेक जणांना अख्खा ग्लास भरून पाणी घ्यायची सवय असते पण त्यातलं ते सगळा ग्लास भरून पाणी पित नाहीत, ते अगदी कमी पाणी त्यातलं पितात आणि अर्धा ग्लास पाणी फेकून देतात. तर किंवा माझी आई एक छान गोष्ट करते की कुकरमध्ये जे पाणी असतं ते पाणीसुद्धा ती काढून ठेवते. आपण कुकरमध्ये कुठली गोष्ट जर तुम्हाला शिजवताना तुम्ही पाणी घातलेलं असेल तर त्या पाण्याचाही वापर करते. असं जर करत राहिलो तर नक्कीच, किंवा छतावरचा जो प्रयोग आहे पाणी आडवा पाणी जिरवा यांसारखे उपक्रम आहे, आपल्याकडे अतिशय चांगले चांगले उपक्रम आणि ते उपक्रम पुरवणारी माणसं आहेत. आपण परमेश्वर कृपेनं इथे राहतो आहे आणि आज सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे जलसंधारणासारखा जो प्रकल्प आहे वॉटर हार्वेस्टिंग किंवा मॅनेजमेंट हे आपल्याला करता येऊ शकतं. उरलेलं जे घरातलं पाणी आहे ते बागेला आपल्याला घालता येऊ शकतं, किंवा गाडी धुणं हा जो एक प्रकार आहे, किंवा बिल्डिंग धुणं आपण याचा उल्लेख केला, ह्या सगळ्या गोष्टींना खरं तर इतक्या आहेत आजच्या चला दोस्तो बोलू काहीमध्ये मला नाही वाटत की या मी सगळ्या बोलू शकेन. उर्वरित विषय कधी राहिला तर पुन्हा एकदा हा विषय घ्यायला मला नक्की आवडेल आणि मला खात्री आहे की आपल्या श्रोत्यांनासुद्धा तो ऐकायला आवडेल, कारण इतका हा मोठा विषय आहे. आज मात्र अजून एक गाणं आपण ऐकणार आहोत. ठीक 3 वाजता आपण बातम्या ऐकणार आहोत आणि 3:10 पुन्हा एकदा सप्तरंगी साथमध्ये एका नवीन विषयास आपण भेटणार आहोत. आज हा विषय मी अर्धवट थांबवते पण मला याच्यावर बोलायचं आहे आणि तुम्हाला ऐकायचं आणि तुम्हालाही बरंच काही सांगायचं आहे हे मात्र मला नक्की माहिती आहे. पण तत्पूर्वी आता ऐकूया एक छानसं गाणं.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगातल्या सुमारे 75 ते 80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 3 उमेदवार जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 3 सुवर्णपदकांची प्राप्ती आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मोसमी पावसाची माघार. जगातल्या अर्थव्यवस्थांमधल्या सुमारे 75 ते 80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत शिकागो इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आतापर्यंत 31 विकसित आणि विकसनशील देशांशी मुक्त व्यापार करार झाले असून त्यात लवकरच भर पडेल असं त्यांनी सांगितलं. यामुळे भारतीय निर्यातदारांना अधिक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यामध्ये अमेरिकेतल्या भारतीय समुदायानंही सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. वेगानं बदलणाऱ्या जगात आर्थिकदृष्ट्या टिकून राहण्यासाठीही सामाजिकदृष्ट्या टिकाव धरणं आवश्यक असून त्याकरता सर्वसमावेशकता अंगीकारावी लागेल असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित 5व्या कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. बदलत्या काळातली सक्षमता ही या परिषदेची संकल्पना आहे. सहमती, समावेशकता आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन धोरण निर्मिती केली तर लोकशाही आणि विकास एकत्र पुढे जाऊ शकतात असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे देखील उपस्थित होते. स्थिर आणि सक्षम वित्तीय व्यवस्थेशिवाय आर्थिक विकासाच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करून घेता येणार नाही यावर मल्होत्रा यांनी भर दिला. भारत हा आता केवळ जहाजांचा खरेदीदार राहिला नसून जहाज बांधणी हे आपलं ध्येय आहे असं केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. देशाला जहाज बांधणी क्षेत्रात आत्मनिर्भर, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि जलवाहतुकीसाठी सक्षम बनवण्यात कंपनीनं पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत ड्रोन दीदी योजनेविषयी.
1: ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठीचं महत्वाचं पाऊल केंद्र सरकारनं ड्रोन दीदी योजनेच्या स्वरूपात उचललं. शेती करणाऱ्या महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याच्या हेतूनं ही योजना आखण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून या योजनेबद्दलची माहिती दिली.
2: आज कई ऐसी महिलाएं हैं जो खेतों के साथ ही अब आसमान की ऊंचाइयों पर काम कर रही. जी हाँ, आपने सही सुना.

0: अब गांव की महिलाएं ड्रोन दीदी बनकर ड्रोन उड़ा रही हैं और उससे खेती में नई क्रांति ला रही है।
1: नोव्हेंबर 2023 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं ड्रोन दीदी योजनेला मंजुरी दिली। 3 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेअंतर्गत 1,261 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। त्यानुसार देशभरातल्या निवडक महिला शेतकऱ्यांना 15,000 कृषी ड्रोनचं वाटप करण्यात येणार आहे। स्वतःच्या शेताचं ड्रोनद्वारे निरीक्षण किंवा फवारणी करण्याबरोबरच या महिलांना ड्रोन सेवा इतरांना उपलब्ध करून देता येते। कोणत्याही शेतावर पाहणी किंवा फवारणीसाठी या ड्रोन दीदी सेवा भाड्याने देऊ शकतात। या उपकरण आणि सेवेसाठी केंद्र सरकारकडून ड्रोन दीदींना 80% किंवा जास्तीत जास्त 8 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळतं। त्या पुढच्या खर्चासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं। ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं। ग्रामीण भागात महिलांच्या उपजीविकेसाठी आणि उत्पन्नासाठी या योजनेमुळे नवीन संधी निर्माण झाल्या असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचं स्थान अधिक मजबूत होत आहे।
2: विधान परिषदेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं 3 उमेदवार जाहीर केले आहेत। नागपूर पदवीधर मतदारसंघातून आमदार अभिजित वंजारी तसंच पुणे शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा संधी दिली आहे। अमरावती शिक्षक मतदारसंघात आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे। या निवडणुकीसाठी येत्या मंगळवारपर्यंत म्हणजेच 6 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे, तर 9 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील। मतदान 23 ऑक्टोबरला होणार आहे। महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुका लढवणार आहे। औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उमेदवार देईल असं काल रात्री उशिरा जाहीर करण्यात आलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांची संख्या वाढवण्यात आजही यशस्वी ठरले। गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं अंतिम फेरीत केवळ 1 स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली। आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू बनली आहे। अमरावतीची भारतीय तिरंदाज कुमकुम मोहोड हिनं महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावलं। या पदकासह ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे। या यशानंतर कुमकुमनं आनंद व्यक्त केला।
3: बहुत हार्ड वर्किंग रही है अभी तक और अभी भी आगे तो बहुत रहने वाली है। 2018 में आर्चरी शुरू की थी, उसके बाद मैंने 4 साल इंडियन चलाया और फिर कप लिया। 4 साल हो गए अभी ये वो खेलते हुए और बीच में तो बहुत डाउनफॉल था, मतलब बिल्कुल तीर लगते ही नहीं थे, फॉर्म भी नहीं था। फिर उसके बाद बहुत डेवलप किया है, स्ट्रेंथ में भी बहुत, मतलब मेहनत करके सब कुछ लाया है।
2: पुरुष क्रिकेटमध्ये भारतानं पाकिस्तानला धूळ चारून सुवर्णपदकावर नाव कोरलं। भारतानं दिलेलं 212 धावांचं लक्ष गाठताना पाकिस्तान 6 खेळाडूंच्या बदल्यात 192 पर्यंतच पोहोचला। अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं। भारतीय तिरंदाज नीरज चौहान यानं पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात आपला सहकारी धीरज बोम्मदेवराला पराभूत करून कांस्यपदक जिंकलं। भारतीय कुस्तीगीर अमन सेहरावत यानं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत, तर अंतिम पांघल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे। दीपक पुनिया यानं पुरुषांच्या 97 किलो वजनी गटाच्या, तर सागर जगलान यानं 74 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून आता हे दोघेही कांस्य पदकांसाठी लढणार आहेत। महिलांच्या 65 किलो वजनी गटात मात्र महिला कुस्तीगीर मनीषा भानवालचं आव्हान संपुष्टात आलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे। भारत पदक तालिकेत सध्या 5व्या स्थानावर आहे। भारताची एकूण पदक संख्या 81 झाली असून यात 19 सुवर्ण, 26 रौप्य आणि 36 कांस्य पदकांचा समावेश आहे। IIT मुंबईतल्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी या संस्थेतले प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांची काल सुमारे 10 तास चौकशी केली। साहिलच्या पालकांनी प्राध्यापक डुल्ला यांच्यावर साहिलला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याचा आणि त्याच्याशी जाती आधारित भेदभाव केल्याचा आरोप केला आहे। राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य

मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं आज जाहीर केलं. विदर्भातला चंद्रपूर आणि गडचिरोली, मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रातून मोसमी पावसानं माघार घेतली आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत या भागातून मोसमी पाऊस माघार घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. उर्वरित महाराष्ट्रातून येत्या 2-3 दिवसात मोसमी पाऊस माघारी जाऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आतापर्यंत देशाच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूननं माघार घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगातल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 3 उमेदवार जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 3 सुवर्णपदकांची प्राप्ती आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मोसमी पावसाची माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: हाय हॅलो नमस्कार आणि पुन्हा एकदा मी आरजे चैताली सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. आज मराठी अभिजात भाषा गौरव दिन या निमित्तानं आज आपण मराठी भाषेतील काही सुंदर म्हणी, सुंदर वाक्प्रचार यांचा प्रवास करणार आहोत. आपण सगळेच जण मराठी बोलतो, नाही का? आणि मराठी भाषेला खरं तर इतकं समृद्ध वाङ्मय आणि साहित्य लाभलं आहे की त्याच्याविषयी बोलायचं तर खरंच आपल्याला तास काय, 5-6 तासही कमी पडतील. आणि म्हणूनच यातला हा एक प्रकार जो म्हणी आणि वाक्प्रचारांचा प्रकार जो आपण नेहमी अगदी सर्रासपणे वापरतो त्याच्याच विषयी आज बोलणार आहे. आणि सुरुवात करणार आहे आपल्या डोळ्यांपासून. डोळे हे केवळ बघण्याचं साधन नाहीत तर मनातल्या भावना व्यक्त करण्याचं ते माध्यम आहेत. आणि म्हणून मराठीत डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे, डोळे उघडणे, डोळ्यात धूळ फेकणे असे अनेक वाक्प्रचार आहेत. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं म्हणजे अतिशय सावधपणे एखाद्या गोष्टीवर नजर ठेवणं. पूर्वीच्या काळी दिव्याची वात विझू नये म्हणून दिव्यात तेल घालून त्याची काळजी घेतली जाई. ह्यावरून कदाचित ही म्हण रूढ झाली असावी असं मानलं जातं. तर डोळ्यात धूळ फेकणं म्हणजे एखाद्याची फसवणूक करणं, डोळे उघडणं म्हणजे एखाद्याला एखाद्या गोष्टीची जाणीव करून देणं असा एक अर्थसुद्धा इथे अभिप्रेत आहे, बरं का? तर अशा पद्धतीने आपल्या मराठी चित्रपट गीतांमध्ये सुद्धा डोळ्याचं सौंदर्य अनेकदा व्यक्त झालंय. काय सांगू, एक गीत आहे, डोळे हे जुलमेगडे, लोकप्रिय मराठी गीत, आठवतंय? तसंच डोळ्याच्या भाषेतून प्रेमभावना व्यक्त करणारं सुद्धा गीत रसिकांच्या स्मरणात आहे. खरंच डोळे बोलत नाहीत पण त्याची भाषा मात्र जगाला समजते, नाही का? चला तर मग आपल्या मराठीतलं डोळ्यांचा उल्लेख असलेलं हे एक अतिशय सुंदर गीत आता मी तुम्हाला ऐकवणार आहे.

नमस्कार, मी बेला शेंडे. ऑथेंटिक मेलोडियस म्युझिक साठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्स FM रेनबो. तर अशा पद्धतीने डोळे या प्रकारावरती आपल्याकडे हे जे सगळे वाक्प्रचार आहेत हे तयार केले गेले आहेत. आता मी पुढे येणार आहे, पण पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आपल्याला लक्ष्मण सरांनी फोन केला होता, जे अंध आहेत पण तरीसुद्धा त्यांचे कान उत्तम आहेत बरं का, किंवा सुरेश पुट्टजवार यांनी फोन केला होता, जे अतिशय उत्तम श्रोते आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण परमेश्वर ज्यावेळेला एखादी बाजू दुबळी करतो तेव्हा दुसरी बाजू नक्कीच तो स्ट्रॉंग करतो, आणि त्याच्यामुळे त्यांचे कान अतिशय उत्तम आहेत. आणि आता मी कानाकडेच येणार आहे. तर कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. एखाद्याच्या मनात दुसऱ्याबद्दल गैरसमज निर्माण करणे म्हणजे कान भरणे. बघा काय छान वाक्प्रचार आहेत नाही. तर एखादी चूक पुन्हा करणार नाही असा निश्चय करणं म्हणजे कानाला खडा लावणे. कानाला खडा लावण्यामागे सुद्धा एक रंजक प्रतिमा आहे बरं का. खडा लावणे म्हणजे स्वतःला एखाद्या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी केलेली खूण. त्यामुळे एखादी चूक पुन्हा होऊ नये यासाठी कानाला खडा लावण्याचा वाक्प्रचार रूढ झाला. आपल्या लोकसंगीतातही कानाला आनंद देणाऱ्या अशा काही ओव्यांना, भारुडांना, गवळणींना खूप महत्त्व आहे. संत एकनाथांच्या भारुडातून समाजाला मनोरंजनासोबत प्रबोधनसुद्धा मिळायचं, आणि म्हणून संत एकनाथांना लोकशिक्षक असं म्हटलं जायचं. कान देऊन ऐकलं तरी त्यातील विनोदाच्या मागे दडलेला अर्थ सहज लक्षात येतो, नाही का. आणि म्हणूनच कान हा फक्त ऐकण्यासाठीचे असं नाही तर चांगलं ऐकून योग्य ते समजून घेण्यासाठी सुद्धा हे कान आपल्याला दिलेले आहेत. असेच वेगवेगळे अवयव, त्याच्यावरच्या मराठीतल्या म्हणी, काही गाण्यांमध्ये त्या अवयवांचे आलेले उल्लेख, हे सगळं ऐकत ऐकत आपण छान आपल्या मराठी अभिजात भाषा गौरव दिनाचं सेलिब्रेशन करणार आहोत आणि मजासुद्धा करणार आहोत, हा साजरा करणार आहोत. आत्ताच खऱ्या अर्थानं सांगायचं तर ऐकूया असंच एक छानसं गीत.

तर असं कानात छान गंमत कोणीतरी सांगताय, खोडी कोणीतरी सांगताय, किती मजा येते नाही. मला आठवत आहे कानगोष्टी खेळल्या जायच्या, आणि हा सुद्धा आपला मराठमोळा असा खेळ आहे, नाही का. आता पुन्हा एकदा मला फोनच्याद्वारे प्रमोद राऊतजी जोडले गेले होते, जे दुष्काळग्रस्त भागातले आहेत. त्यांनी मुद्दामून आवर्जून फोन करून सांगितलं की चला दोस्त हो बोलू काहीमध्ये, तुम्ही जो विषय घेतलात तो पुन्हा खरंच घ्या. नक्की प्रमोदजी, मी मगाशीच ज्यावेळेला हा आपला चला दोस्त हो बोलू काही कार्यक्रमाचं जेव्हा मी सांगता केली, तेव्हाच मी म्हणाले की हा विषय पुन्हा होणार आणि पुन्हा पुन्हा होत राहणार. कारण जिथपर्यंत आपण आपल्याला चांगल्या सवयी लावून घेत नाही, तिथपर्यंत मी माझाही याच्यामध्ये समावेश करते की आपण सगळेजणं याच्यासाठी काम करत राहणार. त्याचबरोबर वेगवेगळे विषय आता सप्तरंगी साथमध्ये जो चालू आहे आपला कार्यक्रम, त्यालासुद्धा अनेक श्रोते व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून जोडले जात आहेत. खूप छान वाटत आहे. आणि असंख्य म्हणी आणि वाक्प्रचारांचा खजिना मला त्यांनी दिलेला आहे. सगळ्या आपल्याला वाक्प्रचार म्हणी सांगता येणार नाहीत, म्हणून मी हळूहळू एकेका पुढच्या गोष्टीकडे वळते. आणि आता मी पुढे येणारे आहे ते म्हणजे नाक. तर नाक कापणे म्हणजे अपमान होणे किंवा प्रतिष्ठेला धक्का पोहोचणे. नाक वर करणे म्हणजे अर्थात गर्वानं वागणं. तर नाक मुरडणं म्हणजे एखादी गोष्ट नापसंत असणं किंवा ती नापसंती व्यक्त करणं. नाक खूप असणं म्हणजे दुसऱ्याच्या खाजगी किंवा वैयक्तिक बाबीमध्ये विनाकारण ढवळाढवळ करणं किंवा हस्तक्षेप करणं. म्हणजे बघा ना, नाक कापणे किंवा नाक वर करणे किंवा नाक मुरडणे, नाक खूप असणे, किती हे वाक्प्रचार बरं. पूर्वीच्या सामाजिक व्यवहारात मान मरातबाला विशेष महत्त्व होतं, आणि त्यामुळे नाकाला प्रतिष्ठेचे प्रतीक मानणारे अनेक वाक्प्रचार हे सुद्धा रूढ झालेत. अर्थात या वाक्प्रचारांचा उगम नेमका एका घटनेतून झाला असंच म्हणता नाही येणार. यातून समाजाच्या प्रतिष्ठेला महत्त्व दिलं गेलं. नाकाचा उल्लेख असलेली गाणीसुद्धा आपल्या लोकसंगीतातसुद्धा आहेत. लग्नातले उखाणे किंवा लोकगीतांमध्ये नथ, नाकातील नथ नववधूच्या सौंदर्याचं वर्णन केलं गेलं आहे. तर अशा लावण्या लोकगीतंसुद्धा आहेत. अशा प्रकारे छोट्याशा अवयवाने मराठी भाषेमध्ये मान अपमान गर्व सौंदर्य अशा सगळ्याच काही भावना व्यक्त केलेल्या दिसतात. त्यातलंच हे एक अतिशय सुंदर असं गीत आता मी तुम्हाला ऐकवणार आहे, जे तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि जे फारच प्रसिद्ध असं एक गाणं आहे, बरं का.

वाक्प्रचार खरंच आहे. मला अनेक श्रोते सांगतायत की अजूनही वाक्प्रचार आहेत, अर्थात आहेत. मला वाटतं एक अख्खा सेगमेंट पण कमी पडेल असे शोधून शोधून आपण वाक्प्रचार खरं तर शोधू शकतो आणि घेऊ शकतो. पण आज मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त असं वाटलं की वरवर आपण जे वापरतो ते नेहमीचे वाक्प्रचार म्हणी तुम्हाला सांगाव्यात. तर पंकज मोहोडजी, असं काही नाही की तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करताय म्हणून तुमचं नाव नाही घेतलं. खरंच माझ्याकडून ज्या श्रोत्यांची नावं घ्यायची राहिली असतील त्यांना, त्यांच्यासाठी खरंच क्षमस्व. खूप श्रोते आपल्याला सहभागी होतात कार्यक्रमात, फोन करतात, व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज करतात. पंकजजी, आपण नेहमीच प्रोत्साहन देता, पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मानते. तसंच श्रीपाद जोशी आपल्याला सहभागी झालेले आहेत, सुनीलजी रत्नागिरीहून आपल्याला कार्यक्रमामध्ये त्यांनीही सहभाग नोंदवलेला आहे, मिलिंद सरांनी आत्ता फोनद्वारे संपर्क केला. सगळेच जण व्हॉट्सअपच्या माध्यमातून सहभागी होणारे, फोनद्वारे जोडले जाणारे, अगदी सगळेच श्रोते आमच्यावर भरभरून प्रेम करतात आणि आपलं छान FM रेनबो ऐकतायत, खूप छान वाटतंय. आणि हो, मराठी भाषेचा अर्थात आपण या निमित्तानं गौरव करतोय. आणि आता मी अर्थात थोडीशी पुढे जाते की येते मी आता हाताकडे. आपल्या हातांमध्ये किती ताकद असतं नाही का, आणि याच हातांनी आपण कामं करतो, छान कलाकुसर करतो, मदत करतो. आणि म्हणून मराठीत हातावरून असंख्य म्हणी आणि वाक्प्रचार तयार झालेले आहेत. अगदी उल्लेख काहीचा करायचा झाला तर हातावर तुरी देणे, हात टेकणे, हात धुऊन मागे लागणे, हाताचा मळ असणे, हे त्यापैकी काही. हातावर तुरी देणे म्हणजे एखाद्याला सहज चकवा देणं, हात टेकणं म्हणजे हार मानणं, हात धुऊन मागे लागणं म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या सतत सतत सतत मागे लागणं, तर हाताचा मळ म्हणजे एखादी गोष्ट अतिशय सहजपणे करता येणं. हातावर तुरी देण्याचा वाक्प्रचार विशेष रंजक आहे बरं का. तुरीसारखी छोटी वस्तू हातावर ठेवून ती सहज उडवता येते, त्याप्रमाणे एखाद्याला सहज चकवा देण्याच्या अर्थानं हा वाक्प्रचार वापरला जातो. आपल्या भक्तिगीतांमध्ये सुद्धा हाताचं महत्त्व आहे. अर्थात हात हा शब्द अगदी डायरेक्ट हात म्हणून आलेला नाही तर तो कर म्हणून सुद्धा आलेला आहे. आणि विठ्ठलाच्या कमरेवर ठेवलेल्या हातांची प्रतिमा वारकरी संप्रदायात किती बरं लोकप्रिय आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल अशा गजरातून भक्त आणि भगवंत याच्यातलं नातं व्यक्त होतं. आणि तिथे मध्ये जो माध्यम असतो तो असतो कर, हस्त, हात. हाताने केलेले श्रम, हाताने केलेली सेवा, हात जोडून केलेली प्रार्थना, या सगळ्यातून मराठी संस्कृतीचं अपार सौंदर्य दिसतं. आणि या मराठी भाषेसाठी कर मात्र जोडले जातात.

खरंच आहे, आपली भाषा ही आपली ताकद आहे आणि आपली मराठी भाषा हा आपला अभिमान आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि आता हातांवरून मी पायाकडे पुढे सरकणार आहे. पायाखालची वाळू सरकणे म्हणजे अचानक मोठा धक्का बसणे, पाय रोवून उभं राहणं म्हणजे संकटामध्ये ठाम राहणं, पायात पाय घालणं म्हणजे दुसऱ्याच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणं, तर पायाला भिंगरी लागणं म्हणजे सतत सतत सतत फिरत फिरत फिरत राहणं. तर तिच्या गुणधर्मावरून सतत प्रवास करणाऱ्या किंवा एका जागी न थांबणाऱ्या व्यक्तीला पायाला भिंगरी लागली आहे असं म्हटलं जातं. आपल्या महाराष्ट्राच्या लोकगीतांमध्ये प्रवास, वारी, नृत्य, फेर यांचं सुंदर वर्णन आहे, नाही का? विशेषतः अभंगांमध्ये म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जे काही अभंग गायले जातात किंवा जी वारी विठ्ठलाकडे जाते त्या ठिकाणी आपल्याला हे सगळे अभंग ऐकायला मिळतात, जे पायी पायी केलेलं हे सगळं त्याच्या भाषेमधलं वर्णन आहे. संत तुकारामांच्या अभंगातून पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या भक्तांची श्रद्धा आणि भक्तिभाव व्यक्त होतो. पायाने केलेला प्रवास हा कधी तीर्थयात्रेचा असतो, कधी कर्तव्याचा असतो, कधी स्वप्नांचा असतो. मराठी भाषेनं या पायांनासुद्धा काय अर्थपूर्ण बनवलं आहे, नाही का? अहो किती सांगावं, इतके वाक्प्रचार आपल्या मराठीत आहेत की खरंच. आता आपण या पायांबद्दल बोललो तर पायाचा, या चरणांचा उल्लेख असलेलं हे गीत तुम्हाला आता नक्कीच ऐकवते.

तर खरंच मराठीत असे अनेक वाक्प्रचार आहेत आणि त्याच्याविषयी इतकी माहिती आहे ना की आज अख्खा मी मगाशी म्हणाले तसं सेगमेंट कमी पडेल इतकी गाणी आपल्याला मिळतील आणि इतक्या म्हणीसुद्धा आपल्याला मिळतील बरं का. तर ही आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे. आज कदाचित मी हे सगळं पूर्ण करू शकणार नाही कारण मराठीमध्ये लक्षावधी म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत. यात खरं सांगायचं तर हृदय आहे, जीभ आहे, आपला खांदा आहे, पाठ आहे, रक्त आहे, ह्याच्यावरसुद्धा आपल्याकडे प्रचंड गाणी आहेत मंडळी बरं का. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या अभंगामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर देह, मन, आत्मा आणि परमेश्वर यांच्या नात्याचा सुंदर असा संगम आणि प्रवास उलगडलेला दिसतो. यांच्या रचनांसाठी मराठी भाषेला आध्यात्मिक समृद्धीसुद्धा त्यांनी दिलेली दिसते. आज आपण शरीराच्या अवयवांवरच्या म्हणी वाक्प्रचार हे फक्त अर्धच मी घेऊ शकली आहे. मी जसं म्हटलं की रक्त आहे, खांदा आहे, पाठ आहे, हे जे उरलेले जे भाग आहेत याच्यावरसुद्धा मी अगदी थोड्याच दिवसात भाषेचं निमित्त साधून नक्की हे वाक्प्रचार आणि म्हणी तुम्हाला सांगणार आहे आणि ती गाणी पण ऐकवणार आहे. पण तुर्तास मराठी भाषेचा गौरव करताना तिच्या शब्दसंपत्तीचा, लोकजीवनाशी असलेल्या नात्याचा अभिमान आपण बाळगायला हवा. तुम्ही बघा ना, आपण शाळेत शिकताना हे वाक्प्रचार म्हणी शिकतो, पाठ करतो, पण उभ्या आयुष्यात अनेक ठिकाणी अनेक वेळेला प्रसंगानुरूप आपण याचा वापरही करतोच की. मराठी बोलूया, मराठी वाचूया, मराठीचा आपला वारसा हा पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवूया. जय मराठी, अभिमान मराठी. भारतीय शास्त्रीय संगीतात आपल्याकडे असंख्य गाणी आपल्या भाषेवर आधारितच तयार तर झाली. आपण बघा, मराठी जो मराठीपणा आहे, मराठी बाणा आहे, हा इतका समृद्ध आहे की आज मी मराठी बोलते आहे आणि मी मराठी भाषेतून तुमच्यापर्यंत पोहोचते आहे आणि त्यामुळे मी माझ्या मराठीची शतशः ऋणी आहे. कारण ही सुंदर सुंदर गाणी आपण ऐकतो आहोत आणि आता असंच एक अतिशय सुंदर गीत मराठी भाषेचं हे मी तुम्हाला ऐकवते आहे. ऐकूया आपल्या मराठीचं पुढे पडणारं पाऊल.

तर आता मंडळी वेळ झालेली आहे 3:58 आणि अर्थात आपल्या बातम्यांची, आणि त्यामुळे सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये मी आता निरोप घेऊन वळते आहे आजच्या आपल्या ठळक बातम्यांकडे. आजच्या ठळक बातम्या: राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं आज जाहीर केलं. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत या भागातून मोसमी पाऊस माघार घेतो, पण यंदा आठवडाभरच आधी या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. उर्वरित महाराष्ट्रातून येत्या 2 ते 3 दिवसात मोसमी पाऊस माघारी जाऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विधान परिषदेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसने 3 उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातून आमदार अभिजित वंजारी तसंच पुणे शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा संधी दिली आहे, तर अमरावती शिक्षक मतदारसंघात अदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी 7:45 3.3 रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या, तर त्या पाठोपाठ 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. त्यानंतर

नंतर अनेक लहान लहान धक्के देखील जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यात गढाळा इथं होता. याशिवाय नांदेड आणि परभणी जिल्ह्याच्या काही भागातही भूकंपाचा धक्का बसला. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या खात्यात आज आणखी 3 सुवर्ण पदकांची कमाई झाली. पुरुष क्रिकेटमध्ये भारतानं पाकिस्तानचा पराभव करून सुवर्ण पदक मिळवलं. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं तर अमरावतीची भारतीय तिरंदाज कुंकुम मोहड हिनं महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. या होत्या आत्ताच्या आपल्या ठळक बातम्या. आता लगेचच आपण भेटणार आहोत सांजेच्या पारी या आपल्या कार्यक्रमात.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: तर मंडळी, सांजेच्या बारी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी आरजे चैताली तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगायला नक्कीच आम्हालाही आवडतं आणि कार्यक्रमात तुमचा सहभागसुद्धा तितकाच स्वागतार्ह नेहमीच असतो. आज अतिशय वेगळा पण जो अत्यंत महत्त्वाचा आहे असा एक विषय नाट्यसंगीत ऐकता ऐकता आणि तुम्हाला ऐकवता ऐकवता मी मांडणार आहे. आणि तो विषय आहे तो म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीतातला एक महत्त्वाचा टप्पा ज्याला म्हणता येईल किंवा महत्त्वाचा मुक्काम ज्याला म्हणता येईल, त्या घराण्यांची परंपरा. या प्रवासात अगदी पहिला मुक्काम कोणाचा असणार आहे किंवा ते घराणं कुठलं आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत, ऐकणार आहोत आणि या नाट्यसंगीताच्या मैफिलीला आणि घराण्यांच्या माहितीला सुरुवात करणार आहोत या नांदीपासून.

काय नांदी आहे, नाही खूप मजा येते हा अशा नांदी ऐकायला. खरं तर नांदी झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, नाट्य गीत ऐकण्यासाठी तयार होऊ शकत नाही असा माहोल या नांदीनं तयार होतो असं मला वाटतं. आणि खरं सांगू का, कार्यक्रम करायला फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मजा येते, कारण कार्यक्रमात तुमचा सहभाग इतका असतो की काय सांगावं. रामकृष्ण जोशी, सुरेश पुटजवार, गौतम भिंगारडे, शुभांगी कारेकर, विकास सर खंडाळ्याहून फोन केला होता, कुंदा धाकरस, विजेंद्र घाटोळ, पंकज मोहोड, बेंजामिन सर, रजनीकांत पाटील, संजीव परब, दीपा पालकर, विजयंत चितळे, अशोक पाटील, श्रीपाद जोशी, यशवंत आडमुळे, कितीतरी नावं घेता येतील. खरंच कोणाचं नाव घ्यायचं चुकून राहिलं असेल तर क्षमा करा, क्षमस्व. प्रसाद कुलकर्णी सर, अनेक श्रोते हे कार्यक्रमात नेहमीच सहभागी होत असतात आणि मला खरंच छान वाटतंय तुमच्या सगळ्यांची नावं घेताना खंडाळा आणि अगदी फार लांबून फोन येत आहेत, खूप खूप धन्यवाद. आता या नांदीनंतर मी तुम्हाला अगदी मगाशी म्हणाले की आज सांजेच्या पारी कार्यक्रमात नाट्यसंगीताचा आस्वाद घेता घेता ज्याला आपण म्हणतो की याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, त्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या घराणे गायकीबद्दल मी आज थोडंसं बोलणार आहे. पुन्हा एकदा हा विषयसुद्धा इतका मोठा आहे की सगळी घराणी आणि सगळ्या घराण्यांची वैशिष्ट्य सांगून होतील की नाही ही थोडीशी मनात शंका आहे, पण नक्कीच मला हे सांगायला आवडेल. आणि जर काही विषय अर्धवट राहिला तर आपण पुन्हा जेव्हा भेटू तेव्हा नक्कीच या विषयाच्या निमित्तानं तो मी पूर्ण करेन हे नक्की. सुरुवात करते मी या ख्याल गायकीच्या परंपरांपैकीचं एक खूप मोठं घराणं ज्याला मानलं जातं त्या घराण्याकडे, अर्थात ग्वाल्हेर घराण्याकडे ही जी परंपरा आहे त्याच्याकडे मी जाते. ग्वाल्हेर घराण्याची गायकी म्हणजे काय म्हणू त्याला, म्हणजे साधेपणा, स्पष्ट शब्दोच्चार, रागाची शिस्तबद्ध मांडणी आणि लयबद्धता यांचा अतीव सुंदर असा संगम. या घराण्यातला जो गायक आहे तो रागाचा विस्तार करताना विलंबित ख्यालाबरोबर मध्यलय आणि द्रुतलयीतल्या बंदिशींना सुद्धा महत्त्व देतो आणि बोलताना किंवा सरळ तानांचा वापर हे या गायकीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणता येईल. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, पंडित विष्णू नारायण भातखंडे यांच्या काळात ग्वाल्हेर गायकीचा प्रचार आणि प्रसार खूप झाला. पंडित ओंकारनाथ ठाकूर, पंडित डी व्ही पलुस्कर, पंडित कुमार गंधर्व यांसारख्या दिग्गजांनी या परंपरेशी संबंधित संगीताचा वारसा पुढे नेला. आता कदाचित ही सगळी जी मी नावं घेते आहे ती तुम्हाला माहिती असतील की नाही.

आहे, पण जे ज्या व्यक्ती शास्त्रीय संगीताचं थोडं बहुत शिक्षण घेतात, तिसऱ्या चौथ्या परीक्षेपर्यंत पोहोचलेली असतात, त्यांना नक्कीच लेखी परीक्षेमध्ये ह्या सगळ्या नामावलीमध्ये यायला लागतं. आणि हे सगळे ग्वाल्हेर घराण्याचे गायक आहेत. आता या गायकीच्या साधेपणाची आणि रागदारीच्या शिस्तीची आठवण करून देणारं एक नाट्यसंगीत आहे. मी असं नक्कीच म्हणणार नाही की प्रत्येक नाट्यसंगीत हे त्या त्या घराण्याच्या गायकी नेच घेतलेलं आहे, पण साधारण हे नाट्यगीत ऐकल्यानंतर या गायकीची किंवा या घराण्याची जी रीत आहे, जो स्वभाव आहे, तो कदाचित आठवू शकतो. तर त्याच एका नाट्यपदाचा आपण अनुभव आता घेणार आहोत. ऐकूया हे एक नाट्य.

0: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

मंडळी, खरं सांगू का, कार्यक्रम पुढे नेत असताना आपण काही जाहिराती आत्ता ऐकल्या आणि दायित्व समाजाचं खरंच अतिशय उत्तम कार्यक्रम आणि स्वाती मोहिते ह्या खरंच सुंदर काम करतात यांची मुलाखत जरूर ऐका, कारण मी दूरदर्शनवर सखी सह्याद्री कार्यक्रम करत असताना त्यांची मुलाखत घेतलेली आहे आणि हॅट्स ऑफ टू हर, म्हणजे तुम्ही त्यांचा कार्यक्रम ऐकल्यानंतर हे तुम्हाला नक्कीच जाणवेल. कार्यक्रम आता आपण पुढे नेणार आहोत आणि कार्यक्रमात पुढे जात असताना आता मी थोडंसं एका पुढच्या घराण्याकडे येते आणि ते घराणं आहे किराणा घराणं. किराणा घराण्याची ओळख म्हणजे स्वरांचा लांब, शांत आणि भावपूर्ण विस्तार. एखाद्या स्वरावर थांबून त्यातले सूक्ष्म सौंदर्य उलगडून दाखवणं याला किराणा गायकीमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे बरं का. किराणा घराण्याच्या गायकीमध्ये स्वरांची शुद्धता, स्वरांमधलं अंतर, मींड याचा अत्यंत सुंदर वापर केला जातो. एका स्वरातून दुसऱ्या स्वराकडे सहजपणे सरकताना निर्माण होणारा नाद रसिकांना अगदी मंत्रमुग्ध करतो. या गायकीत रागाचा विस्तार संथ संथ गतीनं पुढे जातो, त्यामुळे प्रत्येक स्वराचा भाव हा श्रोत्यापर्यंत या घराण्यातल्या गायकीत पोहोचवता येतो. आता तुम्ही म्हणाल की या घराण्याचे मग प्रमुख प्रवर्तक कोण, तर त्याचंही उत्तर देते, उस्ताद अब्दुल करीम खा. उस्ताद अब्दुल करीम खा हे किराणा घराण्याचे प्रमुख प्रवर्तक मानले जातात. त्यांच्या गायकीचा प्रभाव महाराष्ट्रावरही खूप मोठ्या प्रमाणावर पडला. पंडित भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल, प्रभा अत्रे, सरस्वती राणे यांसारख्या कलाकारांनी या परंपरेला प्रचंड समृद्ध केलं. किराणा गायकीत स्वरांच्या माधुर्याला जे महत्त्व आहे त्याचाच प्रत्यय नाट्यसंगीतातील भावपूर्ण रचनांमधून सुद्धा येतो. आता आपण असंच एक सुंदर नाट्यगीत ऐकणार आहोत. स्वरांची सुंदर मांडणी, भावपूर्णता, रागदारीचा स्पर्श ह्यांचा अनुभव घेत घेत किराणा घराण्याच्या गायकीची नक्कीच आठवण येते. ऐकूया हे एक अतिशय सुंदर असं नाट्यपद.

नमस्कार रसिक प्रेक्षक हो श्रोते हो, आपण ऐकता आहात FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्सवर आणि आत्ता नाट्य गीतांचा आस्वाद घेत असताना पुन्हा एकदा अनेक श्रोते जोडले गेले आहेत. सुजाता जोशी, विशाल लिंगायत सर, लक्ष्मण सर आणि ही छान नाट्यगीतं ऐकता येता अनेक घराण्यांची गायकी आपण ऐकतोय आणि त्याचा आपण आस्वाद घेतोय. आणि आता अर्थात मी पुढे जाणार आहे. आता आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे जयपूर अत्रौली घराण्याविषयी. या घराण्याचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर येते ते गुंतागुंत. हां, गुंतागुंत असं का म्हणते मी, गुंतागुंतींच्या रागांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आणि बुद्धिमत्तापूर्ण गायकी असं ह्याचं वैशिष्ट्य आहे. उस्ताद अल्लादिया खा हे या घराण्याचे संस्थापक मानले जातात. त्यांच्या गायकीत रागाचं स्वरूप अतिशय बारकाईनं मांडलं जातं. जोड राग, अनवट राग, गुंतागुंतीच्या ताना आणि लयीतील वैविध्य ही या घराण्याची खूप महत्त्वाची वैशिष्ट्य. एखाद्या रागातील स्वरांचा परस्पर संबंध उलगडून दाखवताना गायकाला प्रचंड रियाज आणि रागाचं सखोल ज्ञान हे आवश्यक असतं. या घराण्याच्या प्रसिद्ध गायिका केसरबाई केरकर, मुगुबाई कुर्डीकर, किशोरी आमोणकर यांनी या परंपरेला खूप वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. बरं का मंडळी, किशोरीताईंनी रागाच्या भावविश्वाचा शोध घेताना स्वतःची एक स्वतंत्र शैलीसुद्धा विकसित केली आणि मराठी संगीत नाटकांची

आमच्या परंपरेत खरं तर खूप अशी नाट्यगीतं आहेत की जी शास्त्रीय रागांवरती आधारित आहेत, किंवा जे आपण म्हणू शकतो ज्या रचना आहेत त्या या सौंदर्याचा आपल्याला नक्कीच अनुभव देतात. तर आता मी तुम्हाला अशीच काही नाट्यगीतं ऐकवणार आहे आणि एका बाजूला वेगवेगळ्या घराण्यांविषयीसुद्धा आपण अर्थात जाणून घेणार आहोत. ऐकूया हे छानसं नाट्यपद.

श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा.

0: आम्ही साऱ्या जणी, विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
1: आपण ऐकतो आहोत नाट्यगीतं, नाट्यपद आणि नाट्यपदांबरोबर आपण आस्वाद घेतो आहोत. वेगवेगळ्या माहिती आपण जाणून घेतो आहोत घराण्यांच्याबद्दलची. अर्थात अनेक श्रोते मला पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या निमित्तानं जोडले गेलेले आहेत, अनेक नवीन श्रोते या निमित्तानं जोडले गेलेले आहेत. किशोर पेडणेकर सर, प्रमोद चिंचोलकर सर हे सुद्धा कार्यक्रमात आपल्याला जोडले गेलेले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून की नाट्यगीतं आम्हाला ऐकायला आवडतात, धन्यवाद सर. तसंच सुनील जोशी आपल्याला जोडले गेले आहेत, उज्ज्वला पंडित इचलकरंजीहून आपल्याला जोडल्या गेलेल्या आहेत, विकास सर खंडाळ्याहून आपल्याला जोडले गेलेले आहेत. क्या बात आहे, खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे श्रोते आपल्याला जोडले गेले आहेत. गौतम भिंगारडे हे आपल्याला जोडले गेलेले आहेत, अरुण गावकर सर हे जोडले गेलेले आहेत, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला नाट्यपदं ऐकायला आवडतात हे तुम्ही सांगितलं नक्कीच, आणि घराण्यांची माहिती ही याच्यासाठी देते कारण अनेक नाट्यपदं ही शास्त्रीय संगीतावर आधारलेली आहेत आणि शास्त्रीय संगीत ही वेगवेगळ्या घराण्यांमधूनच खरं तर पुढे आली. आता मी पोहोचणार आहे ते म्हणजे पट्टियाळा या घराण्यात. या घराण्याची गायकी म्हणजे कसं ओळखाल तर भयंकर वेगवानताना, सुरेल हरकती आणि स्वरांची चप्पळ अशी हालचाल. पटियाळा घराण्याच्या गायकीत तानांचं वैविध्य विशेष लक्षवेधी असतं बरं का. सरळ तानांबरोबर वक्र ताना किंवा फिरतीच्या ताना आणि लयीतून निर्माण होणाऱ्या चमत्कृती यांचा एक प्रभावी वापर इथे केला जातो. ठुमरी किंवा टप्पा हे जे प्रकार आहेत ते याच प्रकारामध्ये येतात आणि या गायकीवर सुद्धा पटियाळा घराण्याचा खूप प्रभाव जाणवतो. उस्ताद बडे गुलाम अलीम खा साहेब यांच्या गायकीत स्वरांची सहजता आणि तानांची अद्भुत चपळता अनुभवायला मिळते. त्यांच्या गायकीनं अनेक गायकांना प्रेरणा दिली. मराठी नाट्यसंगीतातले जे काही गाणी देवाघरचे ज्ञात कुणाला हे भावपूर्ण असं स्वररचना असेल किंवा युवती मनासारख्या काही नाट्यगीतांमधून नक्कीच शब्द माधुर्य, लय, ताना, हरकती या साऱ्यांचाच मेळ असल्याचं आपल्याला दिसतं. या गीतांचा पटियाळा घराण्याशी थेट संबंध नसला ना तरी सुद्धा ती चपळता किंवा ते नाट्यमय गायकीचा आनंद घेण्यासाठी नक्कीच ऐकता येईल. तर असंच हे अतिशय चपळ असलेलं एक नाट्यपद तुम्हाला आता जरूर ऐकवते.

मुद्दामून हे एक इन्स्ट्रुमेंटल या प्रकारातलं नाट्यपद तुम्हाला ऐकवलं, तुम्हाला जाणवलं असेल की हे जे पद आहे हे इतकं फास्ट आहे की वाजवताना सुद्धा प्रत्येक वादकाला आपलं कौशल्य पूर्ण करायला लागतं. जसं हे आहे गीत युवती मना दारुण रण, तशाच प्रकारची अनेक नाट्यपदं ही आपल्याकडे तयार झाली आणि अर्थात गायली सुद्धा गेली. कसं होतं की बरेच वेळेला आपल्याला समजत नाही, पण या ताना हरकती अनेक घराण्यांचे जे गायक आहे ते संमिश्र पद्धतीने सुद्धा वापरतात. बरं का, आता संमिश्र पद्धतीने म्हणजे काय असा कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल. संमिश्र म्हणजे दोन घराण्यांची गायकी एकत्र येऊन केलेली गायकी, त्याला आपण संमिश्र गायकी असं म्हणतो. तर असा सुद्धा प्रकार हा अनेक गायक करत असतात. आता मुंबईच्या संगीत विश्वाशी जवळचं नातं असलेलं एक घराणं आहे, जे घराणं भेंडी बाजार घराणं म्हणून ओळखलं जातं. या घराण्याच्या नावातच मुंबईच्या भेंडी बाजार या परिसराची आठवण येते, नाही का. या घराण्याच्या गायकीचं वैशिष्ट्य म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, सरगम. सरगम म्हणजे तुम्ही नोटेशन ऐकलं असेल की गमपधनी किंवा सापमग, ह्या पद्धतीचं जे सरगम आहे त्या सरगमचा वापर कल्पक पद्धतीनं केला जातो. स्वरांचे स्पष्ट उच्चार किंवा श्वासावरचं नियंत्रण, मींड, स्वरांच्या नाजूक हालचाली यांना या घराण्यात खूप महत्त्व आहे. रागाचा विस्तार करताना सरगमच्या साह्यानं स्वरांचं सौंदर्य खुलवत जातं. उस्ताद अमान अली खा हे या घराण्याचे मुख्य प्रवर्तक, त्यांच्या गायकीत सरगमचा प्रभावी वापर आढळतो. अंजनीबाई मालपेकर याच परंपरेतल्या महत्त्वाच्या गायिका होत्या, आणि पुढे पंडित शिवकुमार शुक्ल आणि इतर कलाकारांनी सुद्धा या गायकीचा प्रचार आणि प्रसार केला. भेंडी बाजार घराण्याच्या गायकीत स्वरांचा छानसा नाजूकपणा, शिस्तबद्ध सरगम यांचा एक छान संगम आढळतो. या घराण्याचे वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी सरगम प्रधान ख्याल ऐकणं हे विशेषतः महत्त्वाचं मानलं जातं आणि हे अनेक जण ऐकतात. तर मराठी नाट्यसंगीतातही स्वरांची नजाकत आणि शब्दांची सुंदर मांडणी अनुभवता येते. अशीही काही नाट्यगीतं आहेत, नाट्यपदं आहेत, आणि घराणी तर भरपूर आहेत. कदाचित मी म्हणाले तसं सगळी घराणी आज सांगून होतील की नाही याविषयी विलक्षण शंका मनात होती आणि आहे, पण जितकी जमतील तितकी ही घराण्यांची माहिती आपण घेतोय, जाणून घेतोय आणि सोबत नाट्यपदांचा सुद्धा छान आस्वाद घेतोय. ऐकूया असंच एक छानसं नाट्यपद.

तर आता मंडळी पुढच्या एका प्रकाराकडे येते आणि अनेक श्रोते मला विचारत आहेत की कसं काय म्हणजे यात आवड किंवा काय, अर्थात शास्त्रीय संगीत शिकली आहे मी आणि त्याच्यामुळे शास्त्रीय संगीताचा विचारत करत असताना ही सगळी जी गायकी होती ती परीक्षेच्या निमित्तानं त्याचा अभ्यास केला गेला आणि म्हणून कदाचित आज मला हा विषय मांडताना सुद्धा तितकीच मजा येते, तितकाच इंटरेस्ट वाटतोय आणि तुम्ही सुद्धा प्रोत्साहित करताय. सुनीता व्यवहारेने आता फोन केला होता, अनेक जणांनी विचारलं, धन्यवाद. कार्यक्रम तुम्हाला आवडतोय ही माहिती मिळते त्याच्यासाठी सुद्धा. आता मी अर्थात पुढच्या एका घराण्याकडे जरूर जाणार आहे आणि त्याविषयी तुम्हाला नक्कीच माहितीसुद्धा देणार आहे. आणि काय सांगू म्हणजे आता त्या घराण्याचं नाव आहे ते आहे मेवाती घराणं. होय, मेवाती घराणं म्हणजे काय तर या घराण्याचं वैशिष्ट्य म्हणजे रागदारीची शिस्त आणि भक्तिभावाची सुंदर सांगड. या घराण्याचे प्रमुख गायक पंडित जसराज यांनी आपल्या गायकीतून भक्तिरसाचा विलक्षण आविष्कार ह्यामध्ये केला आणि रागातील स्वरांचा विस्तार, भावपूर्ण असे आलाप, स्पष्ट असे शब्दोच्चार आणि स्वरांमधली सूक्ष्म अशी हालचाल ही या गायकीची वैशिष्ट्य म्हणता येतील. मेवाती घराण्यातील गायकीत भजन आणि हवेली संगीताचाही प्रभाव दिसतो. पंडित जसराज यांनी ख्याल गायकीबरोबर भक्तिसंगीतालाही खूप लोकप्रियता मिळवून दिली आणि त्यांच्या गायकीतून भक्त आणि भगवंत यांच्यातील भावनिक नातं हे त्यांनी अनुभवलं आणि लोकांना अनुभवायला दिलं. मराठी नाट्यसंगीतात भक्तिरसाचा विचार केला तर देव देव्हाऱ्यात नाही हे गीत आवर्जून आठवतं आणि देव केवळ देव्हाऱ्यात नसून तो माणसांच्या कृतीत सद्गुणात असतो बरं का, हेही आपल्याला लक्षात ठेवायला हवं. मेवाती घराण्याच्या भक्तिप्रधान गायकीचा आस्वाद घेताना एक नाट्यपद आता जरूर ऐकूया आणि हे तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला अगदी मनापासून खात्री आहे. ऐकूया हे एक नाट्यपद.

जसं कमल दल मिटतं तसं कार्यक्रमाच्या सांगतेची सुद्धा वेळ येते. खरंच अनेक श्रोते म्हणतायत की कार्यक्रमाची वेळ वाढवून मिळेल का, नाही ती आपल्याला खरंच शक्य नाही. पण नक्कीच आपण कार्यक्रम असाच ऐकताय. अनेक श्रोते पुन्हा एकदा जोडले गेले आहेत. सुभाषजी, उदयजी, खूप खूप धन्यवाद. ज्या श्रोत्यांची नावं माझ्याकडून घ्यायची राहिली असतील मी मनापासून क्षमा मागते. आणि उद्या सकाळी तुमच्याबरोबर आर जे प्रसाद जी असणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा उद्या दुपारी मीच तुमच्याबरोबर असणार आहे, आर जे चैताली. आज मात्र आत्ता सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये ह्या घराण्यांचा सगळी हा इतिहास उलगडताना किंवा माहिती जाणून घेताना सगळी आपली घराणी पूर्ण झालेली नाहीत, त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा जेव्हा नाट्यसंगीताची वेळ येईल तेव्हा ही घराणी गायकी आपण पुढे नेणार आहोत आणि नाट्यसंगीत ऐकणार आहोत. आत्ता मात्र मी तुमचा निरोप घेतेय, मला आपण परवानगी द्यावी. ऐकूया हे एक नाट्यपद, आत्ता निरोप घेतेय. नमस्कार.

नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले. विधान परिषदेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं 3 उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातून आमदार अभिजित वंजारी तसंच पुणे शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा संधी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात अदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीसाठी मतदान 23 ऑक्टोबरला होणार आहे. अमरावतीच्या कुमकुम मोहोडनं आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात तर प्रणवी उर्स हिनं गोल्फमध्ये सुवर्णपदक मिळवलं. पुरुष क्रिकेटमध्ये भारतानं पाकिस्तानचा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान यानं पुरुषांच्या रिकव्ह प्रकारात कांस्यपदक जिंकलं. भारत पदक तालिकेत सध्या 5व्या स्थानावर आहे. राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं आज जाहीर केलं. विदर्भातला चंद्रपूर आणि गडचिरोली, मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित भागातून मोसमी पावसानं माघार घेतली आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत या भागातून मोसमी पाऊस पाय काढता घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला आघाडीची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास हा सर्वाधिक महत्वाचा घटक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजित वंजारी यांना काँग्रेसची उमेदवारी, तर अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आमनेसामने येण्याची शक्यता. जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी 11 ऑक्टोबरला नागपुरात ओबीसी संघटनांची राष्ट्रीय बैठक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत अमन सेहरावतला 57 किलो फ्रीस्टाईल कुस्तीत सुवर्णपदक. भारतीय पुरुष क्रिकेट संघानं पाकिस्तानचा पराभव करत कायम राखलं विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. भारताला आघाडीची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास हा सर्वाधिक महत्वाचा घटक असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात सांगितलं. पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळणाच्या सक्षम पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय भांडवली गुंतवणूक, उद्योग व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी वाढणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूटच्या नागपूर केंद्रातर्फे आयोजित एशियन सिनारिओ ऑन इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट ASID 26 या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आशियातील पायाभूत सुविधांच्या विकासाची दिशा, आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या उपाययोजनांवर मंथन करण्यासाठी इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूट नागपूर केंद्राच्या वतीनं रॅडिसन ब्लू हॉटेल वर्धा रोड इथं आयोजित करण्यात आलेल्या एशियन सिनारिओ ऑन इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आज आणि उद्या आयोजन करण्यात आलंय. पायाभूत सुविधा विकासात पर्यायी आणि टाकाऊ साहित्याचा वापर करण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्ते बांधकामात आतापर्यंत सुमारे 80 टन नगरपालिका कचऱ्याचा वापर केल्याचं त्यांनी सांगितलं. नागपूर जबलपूर मार्गावरील 1 किलोमीटर रस्त्याचं बांधकाम बायोबिटुमिनचा वापर करून करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून शिक्षक मतदारांना मतदान करता यावं यासाठी विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे. मतदान सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी 27 ऑक्टोबरला होणार आहे. खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत मतदारांना विशेष रजा लागू नसून मतदानासाठी 2 तासाची विशेष सवलत देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. मतदारांनी मतदानाचा हक्क प्राधान्यानं बजावावा असं आवाहन विभागीय आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी केलंय. दरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या 4थ्या दिवशी आज शनिवारी 3 ऑक्टोबर रोजी 4 उमेदवारांनी 4 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहे. आतापर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या 6 झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर काँग्रेसनं अदिती ऋषिकेश पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आमनेसामने येण्याची शक्यता आहे. दत्तात्रय लहाने हे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असून प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलंय. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसनं अभिजित वंजारी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वंजारी यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं. येत्या 5 तारखेला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत अभिजित वंजारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असल्याचं सांगत वंजारी यांनी आपण मूळ काँग्रेस विचारांचे असल्याचं स्पष्ट केलं. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा कुणीतरी जाणीवपूर्वक पसरवली होती, मात्र पक्षानं उमेदवारी जाहीर करून या चर्चांना पूर्णविराम दिल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहे. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडतो आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नक्षलवाद संपुष्टात आणण्याच्या चळवळीबाबत.
2: 1967 मध्ये नक्षलवादीपासून सुरू झालेल्या या नक्षलवादी चळवळीनं त्यानंतर सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारचा कार्यकाळ पाहिला. जवळपास 5 दशकांपर्यंत माओवादी बंडखोरांनी मध्य भारतातील मोठ्या भूभागावर आपला प्रभाव कायम ठेवला होता. एप्रिल 2010 मध्ये दंतेवाडा इथं माओवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्ती पथकावर मोठा हल्ला केला. 2014 पर्यंत देशातील 126 जिल्हे माओवादग्रस्त म्हणून सरकारच्या यादीत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा कारवाया आणि गुप्तचर यंत्रणेच्या प्रयत्नांसोबतच रस्ते, शाळा, मोबाईल टॉवर आणि बँकिंग सुविधा या माध्यमातून विकासाला गती देण्यात आली. त्यामुळे ज्या भागांकडे यापूर्वी दुर्लक्षित प्रदेश म्हणून पाहिले जात होते तिथेही विकास पोहोचला. माओवाद्यांच्या आत्मसमर्पणाच्या संख्येतही मोठी वाढ झाली. वर्षाला 421 असलेली आत्मसमर्पणाची संख्या वाढून 6558 झाली. 30 मार्च 2026 रोजी केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत सांगितले की आता एकही जिल्हा माओवादग्रस्त राहिलेला नाही.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी देशभरातील ओबीसी संघटनांची राष्ट्रीय बैठक 11 ऑक्टोबर रोजी नागपुरात आयोजित करण्यात आली आहे. हॉटेल सेंटर पॉइंट इथं होणाऱ्या या बैठकीला देशभरातील सुमारे 150 प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. तामिळनाडूपासून काश्मीरपर्यंतच्या विविध राज्यातील ओबीसी संघटनांचे नेते आणि पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहे. जातीनिहाय जनगणना ओबीसींचं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय प्रश्न आणि केंद्र सरकारकडे मांडायच्या मागण्यांवर यावेळी चर्चा होईल. तसंच जनगणनेत

0: आदिवासींसाठी स्वतंत्र कॉलमच्या मागणीसाठी नोव्हेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या देशव्यापी आंदोलनाची रुपरेषा निश्चित केली जाणार आहे. देशभरातील ओबीसी संघटनांना समान व्यासपीठावर आणणं हा या बैठकीचा उद्देश असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांची संख्या वाढवण्यात आजही यशस्वी ठरले. गोल्फमध्ये प्रणवी उस हिनं अंतिम फेरीत केवळ एका स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू बनली आहे. भारताच्या अमन सेहरावतनं पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. अंतिम फेरीत त्यानं उत्तर कोरियाच्या जागतिक विजेता चॉंग सॉंग हान याचा 11-7 असा पराभव केला. दरम्यान पुरुषांच्या 97 किलो फ्रीस्टाईलमध्ये दीपक पुनियानं मंगोलियाच्या गंखुया गानबाटाचा पराभव करत कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत फ्रीस्टाईल कुस्तीत भारताचं हे तिसरं पदक असून सुजित कलकलनं आणि अमन सेहरावतनं यापूर्वी सुवर्णपदक जिंकलंय. अमरावतीची भारतीय तिरंदाज कुमकुम मोहोळ हिनं महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या पदकासह आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. या यशानंतर कुमकुमनं आनंद व्यक्त केला.
1: बहुत हार्ड वर्किंग रही है अभी तक और अभी भी आगे तो बहुत रहने वाली है. 2018 में आर्चरी शुरू की थी, उसके बाद मैंने 4 साल इंडियन चलाया और फिर कप लिया. 4 साल हो गए अभी ये वो खेलते हुए और बीच में तो बहुत डाउनफॉल था, मतलब बिल्कुल तीर लगते ही नहीं थे, फॉर्म भी नहीं था. फिर उसके बाद बहुत डेवलप किया है, स्ट्रेंथ में भी बहुत, मतलब मेहनत करके सब कुछ लाया है.
0: खेळाडूंच्या बदलत्या 192 पर्यंत पोहोचल्या. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष क्रिकेटचं विजेतेपद कायम राखल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन केलंय. भारतीय तिरंदाज नीरज चौहान यांना पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात आपला सहकारी धीरज बोम्मदेवराला पराभूत करून कांस्य पदक जिंकलं. दरम्यान भारत पदक तालिकेत सध्या 5व्या स्थानावर आहे. भारताची एकूण पदक संख्या 83 झाली असून यात 20 सुवर्ण 26 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन केलंय. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार भारतीय पुरुष हॉकी संघानं आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मलेशियाचा 5-1 असा पराभव करत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावलं. या विजयासह भारतानं आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष हॉकीचं 5वं सुवर्णपदक जिंकत लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळवली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जाणून घेण्यासाठी डॉ केशवराव हेडगेवार यांच्या जीवनाचा अभ्यास करणं आवश्यक असून त्यांचं जीवन हे ध्येयाची मूर्ती होतं असं प्रतिपादन संघाचे अखिल भारतीय प्रचारक प्रमुख स्वांत रंजन यांनी केलं. साहित्य भारतीतर्फे संघाच्या 1वर्षाच्या समारोपानिमित्त संघ साहित्य समग्र चिंतन प्रवाह काव्यधारा राष्ट्र साधना के 100 वर्ष या विषयावर राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. हवामान, आज नागपूरमध्ये 35.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं तर अमरावती इथं सर्वात जास्त 37.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. पुढील 5 दिवस हवामान कोरडं राहण्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 1-दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज न्यू चंदीगडमधील पीसीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतीय संघाच्या 45 षटकात 7 गडी बाद 290 धावा झाल्या होत्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताला आघाडीची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास हा सर्वाधिक महत्वाचा घटक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजित वंजारी यांना काँग्रेसची उमेदवारी तर अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आमने सामने येण्याची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आशियाई खेळात क्रिकेट आणि हॉकीसह भारतीय खेळाडूंना आज 5 सुवर्णपदकं. अमरावतीच्या कुमकुम मोहोडला तिरंदाजीत सुवर्ण. एआयसह इतर डिजिटल मंचांवर मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. गेल्या वर्षी झालेल्या जलस्रोतांच्या गणनेत राज्यातल्या जलस्रोतांमध्ये 6 वर्षात 4 पट वाढ. मुंबईतल्या कालच्या आंदोलन प्रकरणी सीजेपीच्या अभिजित दिपकेंसह सुमारे 500 जणांविरोधात गुन्हा दाखल. आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसाची माघार. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. यासह या स्पर्धेतलं भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं असून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत एकंदर 85 पदकं पटकावली. यात 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत 169 सुवर्ण पदकांसह एकंदर 341 पदक जिंकून चीन पहिल्या, तर 83 सुवर्ण पदकांसह एकंदर 268 पदक जिंकून जपान दुसऱ्या आणि 38 सुवर्ण पदकांसह एकंदर 149 पदक जिंकून दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या हॉकीमध्ये भारतीय संघानं आज मलेशियावर 5-1 अशी मात करत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकलं. या विजयामुळे भारतीय पुरुष संघ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. महिला हॉकी संघानं कालच सुवर्णपदक पटकावलं होतं. क्रिकेटमध्ये पुरुषांच्या संघानं पाकिस्तानला

0: पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं दिलेल्या 212 धावांचं लक्ष्य गाठताना पाकिस्तान 6 खेळाडूंच्या बदल्यात 192 पर्यंतच पोहोचला. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं अंतिम फेरीत केवळ एका स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू ठरली आहे. महिला गोल्फ सांघिक स्पर्धेत आदिती अशोक, प्रणवी उर्स आणि दीक्षा डागर यांनी रौप्य पदक पटकावलं. अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोळ हिने महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या यशामुळे ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. या यशानंतर कुमकुम म्हणाली,
1: रनिंग तो बहुत हार्ड वर्किंग रही है अभी तक और अभी भी आगे तो बहुत रहने वाली है. 2018 में आर्चरी शुरू की थी, उसके बाद मैंने 4 साल इंडियन चलाया और फिर रिकअप लिया. 4 साल हो गए अभी ये वो खेलते हुए और बीच में तो बहुत डाउन फॉल था, मतलब बिल्कुल तीर लगते ही नहीं थे, फॉर्म भी नहीं था. फिर उसके बाद बहुत डेवलप किया है, स्ट्रेंथ में भी बहुत मेहनत करके सब कुछ लाया है.
0: कुस्तीगीर अमन सेहरावत याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कोरियन प्रतिस्पर्ध्याला हरवून सुवर्णपदक जिंकलं. अंतिम पंघाल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं, तर दीपक पुनिया यानं 97 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान याने पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात आपला सहकारी धीरज बोम्मदेवराला पराभूत करून कांस्य पदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या खेळाडूंचं कौतुक केलं आहे.
2: आशियाई स्पर्धांमध्ये यंदा भारतानं 3री सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. नवी दिल्लीत 1951 झालेल्या पहिल्या आशियाई स्पर्धेत भारताला 15 सुवर्ण आणि 16 रौप्य पदकं मिळाली होती. 2022 चीनच्या हांगझू इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं सर्वाधिक 107 पदकांची लयलूट केली होती. यात 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 40 कांस्य पदकांचा समावेश होता. त्याखालोखाल 2018 जकार्ता इथं झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतानं 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य अशी 69 पदकं मिळवली होती. मराठी एआयच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मराठीचा प्रभाव वापर वाढवण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते मुंबईत बोलत होते. डिजिटल माध्यमांवर मराठीतली माहिती आणि ज्ञानसामग्री उपलब्ध करून देणं तसंच ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर दर्जेदार मराठी कंटेंट मोठ्या प्रमाणात निर्माण करणं गरजेचं आहे असं त्यांनी नमूद केलं. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी शासन नेहमीच पाठबळ देईल अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्य शासनाच्या प्रकाशित मराठी शब्दकोशात सध्या सुमारे 3 लाख शब्द आहेत. त्याच्या पुढच्या आवृत्त्या तयार करून शब्दसंपदा 13 लाख शब्दांपर्यंत नेण्याचं काम करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. यावेळी त्यांनी बोली भाषांमधलं साहित्य, लोकपरंपरा आणि भाषिक वैशिष्ट्य जतन करण्याची गरजही व्यक्त केली. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी केंद्र उभारण्याबरोबरच पुढील विश्व मराठी साहित्य संमेलनही लंडनमध्ये आयोजित केलं जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यातल्या विविध बोलीभाषांचे 100 कोश आणि 9 ठिकाणी मराठी कौशल्य विकास केंद्र उभारण्याचं काम सुरू आहे अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. देशात 2025 झालेल्या जलस्रोतांच्या गणनेत महाराष्ट्रात 4,74,000 जलस्रोत आढळले असून गेल्या गणनेच्या तुलनेत यामध्ये 4 पटींनी वाढ झाली आहे. राज्यात 2017-18 गणनेत 97,062 जलस्रोत होते, त्या तुलनेत यंदा 4,74,548 जलस्रोत नोंदवण्यात आले. यापैकी जवळपास 99.72% जलस्रोत ग्रामीण भागात आहेत, तर एकंदर जलस्रोतांमध्ये तलावाचा वाटा 61.68% आहे. महाराष्ट्रात वापरात असलेल्या जलस्रोतांपैकी 98% जलस्रोत प्रामुख्यानं सिंचनासाठी वापरले जातात. महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्येही जलस्रोतांची संख्या वाढली आहे. सहकार आणि पणन प्रशासक मंडळानं नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक मंडळ नियुक्त केलं आहे. भाजपा नेते आणि नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर माजी आमदार बाळासाहेब सानप तसंच सचिन ढिकले आणि बापू पिंगळे यांची सदस्यपदी निवड झाली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई.

या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सुमारे 500 आंदोलकांविरोधात पोलिसांनी आज गुन्हे दाखल केले. सार्वजनिक ठिकाणी सभा घेणं, गर्दी जमवणं, घोषणाबाजी करणं आणि ध्वनिक्षेपकाचा वापर केल्याबद्दल हे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी एमपीएससीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. काही विद्यार्थी लालबहादूर शास्त्री रस्त्यावर आंदोलन करत आहेत, तर काही विद्यार्थी गुरुवारी संध्याकाळपासून एसएम जोशी पुलावर आमदार रोहित पवार यांच्याबरोबर आंदोलनाला बसले आहेत. ही परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्न पद्धतीने घ्यायच्या मागणीवर शास्त्री रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांनी भर दिला आहे, तर जोशी पुलावरच्या आंदोलकांनी या मागणीबरोबरच एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्था सीबीआयने 4,500 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या आरोपावरून रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीचे दोन माजी अधिकारी आणि एलआयसीच्या एका माजी अधिकाऱ्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीने 2022 साली आणलेल्या अपरिवर्तनीय रोख्यांपैकी 1,500 कोटी रुपयांचे रोखे चुकीच्या माहितीच्या आधारे एलआयसीनं विकत घेतले होते. ती रक्कम पुढे रिलायन्स समूहाच्या इतर कंपन्यांकडे वळवण्यात आली, त्यामुळे एलआयसीचा मोठा तोटा झाला असं सीबीआयला आतापर्यंतच्या तपासात आढळलं आहे. मुंबईच्या हंजेर बायोटेक कंपनीच्या संचालक आणि हमीदारांनी पंजाब नॅशनल बँकेची सुमारे 94 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा सीबीआयनं दाखल केला आहे. बँकेकडून तक्रार मिळाल्यानंतर गुरुवारी सीबीआयने या कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकून पुरावे गोळा केले होते. हंजेर बायोटेक कंपनीनं पंजाब नॅशनल बँकेकडून 135 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं, पण त्यानंतर ती रक्कम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने इतरत्र वळवली असा त्यांच्यावर आरोप आहे. या संबंधात पुढे तपास सुरू असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी एका बालकाचा बळी घेणाऱ्या बिबट्याला वनविभागानं आज जेरबंद केलं. जलसेवा संकल्प अभियानात चंद्रपूर जिल्ह्यात आज जलदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या जलदिंडीतून जलसंवर्धन, पाणी बचत आणि उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीनं आणि कार्यक्षम वापर करण्याचा संदेश देण्यात आला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिज समोर विजयासाठी 352 धावांचं आव्हान ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या 5व्या षटकात 1-41 धावा झाल्या होत्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 50 षटकात 7-351 धावा काढल्या. शुभमन गिल 1 धाव काढून तर विराट कोहली 0 बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी भारताचा डाव सावरला. ऋतुराजनं 57 धावा काढल्या तर रोहित शर्माचं शतक थोडक्यात हुकलं आणि तो 92 धावा काढून बाद झाला. केएल राहुलनं नाबाद 129 धावा झळकवल्या. वेस्ट इंडिजकडून जेडन सील्सनं 3, किमो पॉलनं 2 तर गुडाकेश मोती यानं एका खेळाडूला तंबूत धाडलं. राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं आज जाहीर केलं. विदर्भातला चंद्रपूर आणि गडचिरोली, मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रातून मोसमी पावसानं माघार घेतली आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत या भागातून मोसमी पाऊस माघार घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. उर्वरित महाराष्ट्रातून येत्या 2 ते 3 दिवसात मोसमी पाऊस माघारी जाऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आतापर्यंत देशाच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूननं माघार घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आशियाई खेळात क्रिकेट आणि हॉकीसह भारतीय खेळाडूंना आज 5 सुवर्णपदकं. अमरावतीच्या कुमकुम मोहोडला तिरंदाजीत सुवर्ण. एआयसह इतर डिजिटल मंचांवर मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. गेल्या वर्षी झालेल्या जलस्रोतांच्या गणनेत राज्यातल्या जलस्रोतांमध्ये 6 वर्षात 4 पट वाढ. मुंबईतल्या कालच्या आंदोलन प्रकरणी सीजेपीच्या अभिजित दिपकेंसह सुमारे 500 जणांविरोधात गुन्हा दाखल. आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसाची माघार.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आशियाई खेळात क्रिकेट आणि हॉकीसह भारतीय खेळाडूंना आज 5 सुवर्णपदकं. पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानी. आतापर्यंतची तिसरी सर्वोत्तम कामगिरी. नवीन फौजदारी कायद्यांमुळे 3 वर्षांच्या आत न्याय मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून व्यक्त. स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानांच्या समावेशाला विलंब होत असल्यानं वायुसेनेच्या युद्धक्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचं वायुसेना प्रमुखांचं प्रतिपादन. आणि रशियाविरुद्धचं युद्ध थांबवण्यासाठी भारतानं दिलेल्या प्रस्तावावर विचार करण्याची युक्रेनची तयारी. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. यासह या स्पर्धेतली भारतीय खेळाडूंनी आपली मोहीम फत्ते केली आहे. भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर राहिला आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत एकूण 85 पदकं कमावली. यात 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत 169 सुवर्ण पदकांसह एकूण 341 पदकं जिंकून चीन पहिल्या, तर 83 सुवर्ण पदकांसह एकूण 268 पदकं जिंकून जपान दुसऱ्या आणि 38 सुवर्ण पदकांसह एकूण 149 पदकं जिंकून दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या हॉकीमध्ये भारतीय संघानं आज मलेशियावर 5-1 अशी मात करत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकलं. या विजयामुळे भारतीय पुरुष संघ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. महिला हॉकी संघानं कालच सुवर्णपदक पटकावलं होतं. क्रिकेटमध्ये पुरुषांच्या संघानं पाकिस्तानला पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं दिलेल्या 212 धावांचं लक्ष गाठताना पाकिस्तान 6 खेळाडूंच्या बदल्यात 192 पर्यंतच पोहोचला. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं अंतिम फेरीत केवळ 1 स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू ठरली आहे. महिला गोल्फ सांघिक स्पर्धेत आदिती अशोक, प्रणवी उर्स आणि दीक्षा डागर यांनी रौप्य पदक पटकावलं. अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोळ हिने महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या यशामुळे ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. या यशानंतर कुमकुम म्हणाली,
2: मी तो बहुत हार्डवर्किंग रही है अभी तक.

0: और अभी भी आगे तो बहुत रहने वाली है। 2018 में आर्चरी शुरू की थी, उसके बाद मैंने 4 साल इंडियन चलाया और फिर रिकअप लिया। 4 साल हो गए अभी ये वो खेलते हुए, और बीच में तो बहुत डाउनफॉल था, मतलब बिल्कुल तीर लगते ही नहीं थे, फॉर्म भी नहीं था। फिर उसके बाद बहुत डेवलप किया है, स्ट्रेंथ में भी बहुत मेहनत करके सब कुछ लाया है।
1: कुस्तीगीर अमन सेहरावत याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कोरियन प्रतिस्पर्ध्याला हरवून सुवर्ण पदक जिंकलं. अंतिम पंघाल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं, तर दीपक पुनिया यानं 97 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान याने पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात आपला सहकारी धीरज बोम्मदेवराला पराभूत करून कांस्य पदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या खेळाडूंचं कौतुक केलं आहे.
2: आशियाई स्पर्धांमध्ये यंदा भारतानं तिसरी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. नवी दिल्लीत 1951 झालेल्या पहिल्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताला 15 सुवर्ण आणि 16 रौप्य पदकं मिळाली होती. 2022 चीनच्या हांगझू इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं सर्वाधिक 107 पदकांची लयलूट केली होती. यात 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 40 कांस्य पदकांचा समावेश होता. त्याखालोखाल 2018 जकार्ता इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य अशी एकंदर 69 पदकं मिळवली होती. भारताच्या न्यायव्यवस्थेतला विलंब एकेकाळी चर्चेचा विषय होता, पण नवे फौजदारी कायदे लागू झाल्यानंतर FIR दाखल होण्यापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत 3 वर्षांच्या आत न्याय मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भोपाळमध्ये व्यक्त केला. देशात निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होत असून सर्व निवडणुका बेकायदेशीर असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. कर्नाटकात कलबुर्गी इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. निवडणुकीत गैरप्रकार करून निवडून आलेली लोकसभा आणि सर्व विधानसभा बेकायदेशीर असून ही सभागृह तात्काळ बरखास्त करावी आणि नव्याने मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सुमारे 500 आंदोलकांच्या विरोधात पोलिसांनी आज गुन्हे दाखल केले. सार्वजनिक ठिकाणी सभा घेणं, गर्दी जमवणं, घोषणाबाजी करणं आणि ध्वनिक्षेपकाचा वापर केल्याबद्दल हे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. दरम्यान या आंदोलनात लहान मुलांना एकत्र आणल्याच्या आणि त्यांचा वापर केल्याच्या तक्रारीची दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मुंबई पोलीस, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि इतरांना नोटिसा बजावल्या आहेत. यावर काय कारवाई केली याचा अहवाल 1 आठवड्यात मागवला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तेजस लढाऊ विमानांच्या पुरवठ्याला उशीर होत असल्यामुळे भारतीय वायुसेनेच्या युद्धक्षमतेवर विपरीत परिणाम होत आहे, असं वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी म्हटलं आहे. आगामी वायुसेना दिनानिमित्त नवी दिल्लीत घेतलेल्या एका वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. संरक्षण मंत्रालयाने 2021 हिंदुस्तान एरोनॉटिक्स बरोबर 83 तेजस विमान पुरवठ्यासाठी करार केला होता, परंतु आतापर्यंत एकही विमान मिळालं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हैदराबादमधल्या लष्करी तळावरच्या रायफल चोरीत सहभागी असलेल्या 7 जणांना पोलिसांनी आज अटक केली आहे. यामध्ये 3 लष्करी जवानांचा समावेश आहे. लष्कराच्या मद्रास रेजिमेंटच्या एका निवृत्त हवालदाराने 30 ऑगस्टच्या रात्री हैदराबादच्या लष्करी तळावरून काही रायफल्स चोरल्या होत्या. त्याला 11 सप्टेंबरला अटक झाल्यावर पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याच्या 7 साथीदारांची नावं समोर आली. युक्रेन आणि रशिया यांच्यातलं युद्ध थांबवण्यासाठी युक्रेनकडे आलेल्या 4 प्रस्तावांपैकी भारताचा प्रस्ताव हा सर्वात विस्तृत आहे, त्याचा विचार करायची युक्रेनची तयारी असल्याचं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी म्हटलं आहे. परस्परांच्या ऊर्जा आस्थापनांवरचे हल्ले थांबवणं आणि काळ्या समुद्रात युद्धबंदी लागू करण्यावर या प्रस्तावात भर असल्याची माहिती त्यांनी दिली. हा संघर्ष थांबवून दोन्ही देशांना पटण्याजोगा तह करण्याची उत्तम कल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कालच सांगितलं होतं. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यातल्या एका खासगी कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन 4 कामगारांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या काही अयोग्य कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याच्या दिशेने सेबी प्रयत्नशील आहे. गुंतवणूकदारांचं नुकसान करू शकणाऱ्या काही

लहान कंपन्यांच्या आयपीओवर सुद्धा लक्ष असल्याचं सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश वार्ष्णे यांनी म्हटलं आहे. सेबीकडे देखरेख ठेवणारी यंत्रणा आहे, लाईव्ह डेटावर सेबीचं लक्ष असतं. याशिवाय देखरेख ठेवणाऱ्या नव्या यंत्रणेचं काम जवळपास पूर्ण होत आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बांगलादेशच्या पदच्युत प्रधानमंत्री शेख हसीना यांचं बांगलादेशकडे प्रत्यार्पण करण्याच्या विनंतीची पडताळणी सुरू आहे. त्यांचं प्रत्यार्पण कधीपर्यंत पूर्ण होईल याची कालमर्यादा आताच देता येणार नसल्याचं भारताचे बांगलादेशातले राजदूत दिनेश त्रिवेदी यांनी आज स्पष्ट केलं. ढाक्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. बांगलादेशात हिंसाचार उफाळून आला त्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आसरा घेतला. त्यावेळी त्या प्रधानमंत्री पदावर विराजमान होत्या, त्यामुळे त्यांना भारतात येण्यापासून रोखण्याचा पर्याय भारताकडे नव्हता, असंही ते म्हणाले. फ्लाय दुबई विमानातल्या झटापटी प्रकरणी भारतीय वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छर यांच्या सहवैमानिकाचा प्रयत्न दहशतवादी हल्ला करण्याचाच होता असं संयुक्त अरब अमिरातीच्या तपासात समोर आलं आहे. त्यानं वैमानिकानं प्रवासादरम्यान स्मिथ यांच्यावर कॉकपिटमधल्या कुऱ्हाडीने हल्ला करून विमानाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केल्याची माहिती UAEचे महाधिवक्ता काउन्सिलर डॉ हमाद सैफ अल शमसी यांनी दिली. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे. दरम्यान दुबईचे राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तौम यांनी आज कॅप्टन स्मिथ मच्छर यांची भेट घेतली आणि त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 352 धावांचं आव्हान ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या 17 षटकात 1/124 धावा झाल्या होत्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली, पण KL राहुलच्या नाबाद 129 धावांच्या जोरावर भारतानं निर्धारित 50 षटकांमध्ये 7/351 धावा केल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आशियाई खेळात क्रिकेट आणि हॉकीसह भारतीय खेळाडूंना आज 5 सुवर्णपदकं. पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानी, आतापर्यंतची तिसरी सर्वोत्तम कामगिरी. नवीन फौजदारी कायद्यांमुळे 3 वर्षांच्या आत न्याय मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून व्यक्त. स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानांच्या समावेशाला विलंब होत असल्यानं वायुसेनेच्या युद्धक्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचं वायुसेना प्रमुखांचं प्रतिपादन. आणि रशियाविरुद्धचं युद्ध थांबवण्यासाठी भारतानं दिलेल्या प्रस्तावावर विचार करण्याची युक्रेनची तयारी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

पंडित चंद्रशेखर वझे यांच्या स्वरातील संपूर्ण वंदे मातरम आपण ऐकलं. स्वागतम, सुस्वागतम श्रोते, सुस्वागतम.

स्कंदमुनी रचित प्रज्ञाविवर्धनम स्तोत्र आपण ऐकलं सवैभवी श्रीकांत शेट्टे यांच्या स्वरात. सुस्वागतम श्रोतेओ, सुस्वागतम.

श्रोतेहो, आज रविवार दिनांक 4 ऑक्टोबर 2026 अर्थात स्वस्तिश्री शालिवाहन शके 1948 भाद्रपद कृष्णनवमी नक्षत्र पुनर्वसु योग परीक करंटईतील चंद्र राशी मिथुन रवि उदयकाळ सकाळी 6:29 आणि रवी असतं सायंकाळी 6:26 हे पंचांग आजच्या दिवसाचं. आता सुरुवात आजच्या दिवसाची. सुरुवात नेहमीप्रमाणेच मराठी गीतांच्या साथीनं आणि साक्षीनं. त्यातील पहिला टप्पा वंदनचा. वंदनमध्ये आज तुमच्या सोबतीला प्रसाद ठोसर.

पाच वाजून 18 मिनिटं होऊन गेल्या श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवरती आज तुमच्यासोबतीला आहे प्रसाद ठोसर. स्तोत्र झालं, आरती झाली, त्याच्यानंतर मग स्वरभास्करांचा स्वर येणार, गाणं सरस्वतींचा स्वर येणार. हे ओळीत आपलं या पद्धतीने ठरलेलं वर्षानुवर्ष, नाही का? विषय कुठला आहे तर तोही सांगून ठेवूया. आत्ताचा पंधरवडा हा मुख्य विषय, हा केवळ भीतीचा किंवा सुतकाचा नाही तर कृतज्ञतेचा, प्रेमाचा, आपल्या माणसांना आठवण्याचा. त्यानिमित्ताने पौराणिक, वैज्ञानिक वेगवेगळी माहिती जी हाताला लागते त्या संदर्भात बोलण्याचं. आणि म्हणूनच आपण स्वरभास्करांच्या स्वरातील गीत निवडलेलं आहे, ते नाथबाबांची रचना आहे, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. आणि किशोरीताईंच्या स्वरातील ऐसावर देई हरी, जनाबाईंची रचना, ऐकूया.

इथल्या खरं तर प्रत्येक ओळींवरती आपल्याला थपकून बोलता येतं, बोलावंसं वाटतं. दश इंद्रियांचा एकमेळा केला असू दे किंवा देखिली पंढरी देही जनिवानी, एकच ओळ पुरेशी आहे नाही का खरं तर. पंढरी कोणाच्यात बघायची, देहात जनात वनात सगळीकडेच. अगदी आत्ता आपण नाही का म्हणतो प्रत्येकात त्या ईश्वराचा अंश असतो, प्रत्येकातल्या ईश्वराच्या अंशाला जर का आपल्याला आदर ठेवायचा असेल, सन्मान द्यायचा असेल, तर मग वागणंच बदलून जाईल आपल्याला. काही काही वाक्य फक्त आपण ऐकतो नाही. नाथ बाबा म्हणतात पंढरी कुठे आहे नेमकी, आपल्या देहात, म्हणजे त्याची काळजी घ्यायचीच आहे, त्याचं पावित्र्य जपायचं आहे, जनामध्ये म्हणजे आजूबाजूला आपण जिथे जिथे वावरतो तिथे जर का आपल्याला पंढरी स्वरूपच आदर द्यायचा असेल, मान द्यायचा असेल, तर बघा सगळं आपलं विश्वच बदलून जातं. आणि तेच नेमके या पंधरवड्यामध्ये अपेक्षित असतं, कारण 365 दिवसात होत नाही. अगदी पुराणातली एक ह्याला लागून असणारी गोष्ट आहे, कथित गोष्ट आहे, पण रंजक आहे. कुरुक्षेत्रात वीरमरण आल्यानंतर कर्णाचा आत्मा ज्या वेळेला पोचला स्वर्गात, त्यावेळेला स्वागत सोन्या चांदीच्या दागिन्यांनी हिऱ्या रत्नांनी केलं गेलं. कर्णाला भूक लागली होती, अन्नाची मागणी केली, पुन्हा सोन्याचंच ताट देण्यात आलं. व्याकुळ झालेलं कर्णानं विचारलं, देवा मी आयुष्यभर इतकं दान केलं मग मला अन्न का मिळत नाही? तर तिथे उत्तर आलं की कर्णा तू आयुष्यभर फक्त सोनं चांदी संपत्तीचं दान केलंस, पण तुझ्या पूर्वजांसाठी कधीही श्रद्धेने अन्न किंवा पाण्याचा थेंब दिला नाहीस. कर्ण म्हणाला, मला माझ्या पूर्वजांविषयी काहीच माहिती नव्हतं, मी कुणाचा मुलगा आहे हे सुद्धा मला खूप उशिरा समजलं. आणि ही अडचण पाहून यमराजांनी कर्णाला 15 दिवसांसाठी पुन्हा पृथ्वीवर जाण्याची परवानगी दिली. आणि या 15 दिवसात कर्णांना आपल्या पूर्वजांचं स्मरण करून मनोभावे अन्नदान दिलं, पितरांना तृप्त केलं. तोच हा 15 दिवसांचा काळ म्हणजे आजचा पितृपक्ष. आपलं वागणूक, आपलं आचरण, आपली इच्छाशक्ती या सगळ्याच भोवती आपण बोलणार आहोत. किशोरीताईंच्या स्वरातील ऐसावर देई हरी.